रामकृष्ण हरी। अक्षर सोबत आली की निर्माण होता शब्द, आणि शब्द एकत्र येणं म्हणजे वाक्य, आणि वाक्याचा संग्रह म्हणजे पुस्तक किंवा संभाषण। पण शब्द व वाक्य कशी बोलावी, केव्हा बोलावी, कोणत्या स्वरात बोलावी ह्याचं जर ज्ञान नसेल तर त्याचे अर्थ बदलायला वेळ लागत नसतो। म्हणतात की शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जाण्याची त्यात शक्ती असते। भिंत उभी न करता माणसं तोडून टाकण्याचे पूर्ण सामर्थ्य शब्दात असतं। पण हेच शब्द जेव्हा आपुलकीच्या आणि स्नेहाच्या माध्यमातून येतात तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जाणवत असतात। शब्दांची शक्ती जो ओळखतो तो त्याचा योग्य वापर करून जग जिंकू शकतो। पण हीच शब्द जर का उग्रता, द्वेष, राग, हेवा आणि प्रतिशोधाच्या भावनेतून येत असतील तर ते नक्कीच सर्वत्र विष लावण्याचे काम करतील। म्हणून शब्द सांभाळा। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 25 सप्टेंबर हा दिवस समाज कल्याण आणि आरोग्याच्या दृष्टीने जगभर आनंदाने पाहिला जातो. जागतिक फार्मासिस्ट दिन. आरोग्य यंत्रणेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या जगभरातील औषध निर्माण शास्त्रज्ञ आणि फार्मासिस्ट बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. योग्य औषधांचा सल्ला देऊन आणि रुग्णाची काळजी घेऊन लाखो लोकांचे प्राण वाचवण्यात फार्मासिस्टचं योगदान अनमोल असतं. अंत्योदय दिवस. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात हा दिवस पाळला जातो. अंत्योदय म्हणजे समाजातील अगदी शेवटच्या स्तरातील गरीब उपेक्षित घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवणं. आज भारताच्या अंतराळ इतिहासातील एका महान मार्गदर्शकाची आणि एका थोर तत्वज्ञाची जयंती आहे. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिलेले महान शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टीचे नेते प्राध्यापक सतीश धवन यांची आज 106वी जयंती. श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्राला त्यांचंच नाव देण्यात आलंय. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला स्वावलंबी बनवण्यात आणि तरुण शास्त्रज्ञांची फळे घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन या तत्वज्ञानाचे प्रणेते, ज्येष्ठ विचारवंत आणि समाज सुधारक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. आणि आजचा मनभावन सुविचार. अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे आणि यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देणं हेच जगातील सर्वात महान नेतृत्वाचं लक्षण असतं. पद किंवा अधिकाराने नव्हे तर तुमच्या मनाच्या मोठेपणाने माणसं जिंकली जातात. ऑगस्ट 1979 मधील गोष्ट आहे. भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपक यान म्हणजेच SLV-3 श्रीहरिकोटा इथून अवकाशात झेपावणार होते. मोहिमेचे डायरेक्टर होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि इस्रोचे अध्यक्ष होते प्राध्यापक सतीश धवन. उड्डाण झाले पण दुसऱ्याच टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ते यान उपग्रहासह थेट बंगालच्या उपसागरात कोसळले. शास्त्रज्ञांची कित्येक वर्षांची मेहनत काही मिनिटात समुद्रात बुडाली. डॉक्टर कलाम प्रचंड घाबरले होते कारण संपूर्ण जगाचे मीडिया प्रतिनिधी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी बसलेले होते. तेव्हा इस्रो प्रमुख सतीश धवन पुढे आले आणि त्यांनी कलामांना थांबवलं आणि स्वतः माईक समोर गेले. पत्रकारांनी तीव्र टीका केली तेव्हा शांतपणे सतीश धवन म्हणाले, आमची तांत्रिक चूक झाली आहे, आम्ही अयशस्वी झालो, पण मला माझ्या शास्त्रज्ञांवर आणि तंत्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. पुढील वर्षात हीच टीम देशाला यशस्वी उड्डाण करून दाखवेल. त्यांनी सर्व दोष स्वतःवर घेतला. ठीक एका वर्षानंतर 18 जुलै 1980 रोजी भारताने रोहिणी उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या पाठवला. जेव्हा जगभरातून कौतुक झालं तेव्हा सतीश धवन यांनी स्वतः पत्रकार परिषदेत जाणं नाकारलं. त्यांनी डॉक्टर कलामांच्या

25 सप्टेंबरचा हा शुक्रवार आपल्याला जबाबदारी आणि दिलदारपणाची खूप मोठी शिकवण देतो. सतीश धवन यांचं जीवन सांगतं की चुका दुसऱ्यांवर ढकलण्यापेक्षा स्वतः स्वीकारणं हे माणसाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आजच्या या विकेंडच्या उंबरठ्यावर दोन संकल्प करू शकता. पहिला म्हणजे आठवडाभरात कामात काही चुका झाल्या असतील तर कोणावरही आरोप न करता त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा म्हणजे आज आपल्या आरोग्याची निगा राखणाऱ्या एखाद्या फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचे आभार माना. कामाचा ताण बाजूला ठेवून विकेंडला कुटुंबासोबत छान गप्पा मारा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या व्यापक विचारात आणि जबाबदार वागण्यात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावे? भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेने सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरता करावे, म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे. तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले तरी ती भगवंताकरता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले. आपण देहाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते. नवऱ्याचे कदाचित ती फारसे करतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्व

सुरू येते. ध्येय मात्र आधी निश्चित करावे. भगवन नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे. नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे, आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेले विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही. आजचे बोधवचन. कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. जानकी जीवन स्मरण.

शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की आपण शेतीच्या भरोशावर जर आपण आज राहिलो नसतं तर त्याच्यामधून आपल्याला जो आर्थिक फायदा जितका पाहिजे तितका मिळत नाही. म्हणून आपण एकीकृत शेती व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीला आपल्याला जोडधंद्याची जोड द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कुक्कुट पालन असो, शेळी पालन असो, दुग्ध व्यवसाय असो, रेशीम उद्योग असो, तर आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याजवळ असणाऱ्या भांडवलानुसार या बाबीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणत्या जोडधंद्याची आपण शेतीला जोड देऊ शकतो. आणि आपल्याजवळ जर योग्य बाबीच जर असतील तर आज या शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. तर ही हा जो मत्स्य व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर या मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक ज्याला आपण पायाभूत बाबी म्हणतो त्या जाणून घेणं गरजेचं आहे. मत्स्यपालनासाठी नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरुगी माशाच्या जातीची निवड ही फायदेशीर ठरते. भारतीय प्रमुख कार्प ज्याला आपण कतला, रोहू आणि मृग या तीन जातीचा ज्याच्यामध्ये समावेश होतो, ह्या प्रामुख्यानं ज्या आहेत पृष्ठभागाजवळ मध्यभागातील व तळातील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती ह्या मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. या माशांना चांगली मागणी आहे. मत्स्य व्यवसायाकरता लागणारं जे तांत्रिक बाबी आहेत याच्याकरता महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर तळे खोदण्यापूर्वी मुरुम किती खोलवर आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. पाणी पाझराचे प्रमाण तपासून घ्यायला पाहिजे. त्याकरता आपण तळे खोदण्यापूर्वी एक ट्रायल पीट घ्यायला पाहिजे, साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर किंवा या मापाचा जर आपण खड्डा केला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की पाणी पाझराचं प्रमाण किती आहे. तळे जे आहे ज्याला आपण मत्स्य तळे म्हणतो ते साधारणतः किमान 6 फूट खोल आपल्याला खोदणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे वाहते पाणी तळ्यात घेता येईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या नंतर तळ्यातील खाली जाणारी पाण्याची पातळी पुन्हा विहिरीतून किंवा नाल्यातून किंवा कालव्यातून भरण्याची व्यवस्था तिथं पाहिजे. मत्स्य उत्पादन घेताना पावसाळ्यात तळ्यापर्यंत पोहोचण्याकरता पक्का रस्ता पाहिजे. आणि मत्स्योत्पादन आपण घेताना पाण्याची पातळी टिकून ठेवणं जसं महत्त्वाचं आहे तसंच पाळलेले मासे यांना प्राणवायू व खाद्यान्न ज्याला म्हणतो आपण किंवा खाद्य म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल याचीसुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. तर ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या आपण मत्स्य व्यवसाय करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मग आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता पाऊल टाकलं असं आपण समजू शकतो. परंतु एकदा मानसिकता आपली तयार झाली आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ जर असतील तर या संदर्भात विशेषतः मत्स्य व्यवसायाकरता लागणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणाकरता किंवा तांत्रिक मदतीकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जो मत्स्य विभाग आहे त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून संदेश एवढाच राहील की पायाभूत बाबी मत्स्य व्यवसायात कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि अधिक मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभाग शाखेशी संपर्क करा. नमस्कार. कृषी संदेश.

0: मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य.
1: विकासाची ही द्रुतगती सुद्धा काही नियमांनुसार होत असली पाहिजे. कल्पना करा की हे नियम आपण शोधून काढले, त्यांचं रहस्य आपण समजून घेतलं आणि आपल्या गरजेप्रमाणे त्यांचा उपयोग केला तर आपला विकास निश्चितच होईल. आपल्या विकासाला जलद गती प्राप्त होईल, आपली प्रगती लवकर होईल आणि याच जन्मात आपण पूर्णावस्थेला पोहोचू. ही आपल्या जीवनाची उच्च बाजू आहे. हे पूर्णत्वच मनाचा किंवा मनाच्या शक्तीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचं अंतिम ध्येय आहे. पैसा किंवा इतर भौतिक वस्तू देऊन इतरांना मदत करणं आणि निर्विघ्नपणे जीवन घालवण्यास शिकवणं या गोष्टी गौण होत. मानवाला पूर्णत्वाची प्राप्ती करून देणं हा या शास्त्राचा उपयोग आहे. त्यासाठी युगानुयुग वाट बघण्याची काही आवश्यकता नाही. महासागरातल्या लाटांबरोबर इकडे तिकडे वाहत जाणाऱ्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जड प्रवृत्तीच्या हातातलं केवळ खेळणं बनण्याची गरज नाही. आपण शक्तीसंपन्न व्हावं, आपल्या विकासाचं कार्य आपल्या स्वतःच्या हाती घ्यावं, ते निसर्गावर सोपवू नये आणि अखेर या मर्यादित जीवनाच्या पलीकडे जावं ही या शास्त्राची अपेक्षा आहे. हेच या शास्त्राचं उदात्त ध्येय आहे. ज्ञान, शक्ती आणि सुख या बाबतीत मानवाची प्रगती होत आलेली आहे. मानवजात ह्या दृष्टीने आपली सतत प्रगती होते आहे हे सत्य आहे, अगदी सत्य आहे हे आपण पाहतो. व्यक्तीच्या बाबतीत हे खरं आहे, होय काही प्रमाणात ते खरं आहे. तथापि पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो की आपण ह्याला मर्यादा कुठे घालायची. मी केवळ थोड्याच अंतरावरचं पाहू शकतो पण मी असा एक माणूस पाहिलेला आहे की तो आपले डोळे मिटून दुसऱ्या खोलीत काय घडतं हे पाहू शकतो. यावर माझा विश्वास नाही असं तुम्ही जर म्हणालात तर कदाचित 2-3 आठवड्यात तो मनुष्य तुमच्या ठिकाणी तसं सामर्थ्य निर्माण करेल. ही गोष्ट कोणालाही शिकवता येईल. दुसऱ्याच्या मनात काय घडतं आहे हे कसं सांगावं हे काही माणसांना 5 मिनिटात सुद्धा शिकवता येईल. ह्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येण्यासारख्या आहेत. आता या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मनाच्या शक्तीला कुठे मर्यादा घालता येईल? जर खोलीच्या कोपऱ्यात दुसऱ्या माणसाच्या मनात काय घडतंय हे एखाद्या माणसाला सांगता आलं तर त्याला दुसऱ्या खोलीतील माणसाच्या मनातील गोष्ट का सांगता येऊ नये? एवढंच नव्हे तर कुठेही असणाऱ्या माणसाच्या मनातील विचार त्याला का सांगता येऊ नये? का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे शक्य नाही असं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाही. हे कसं घडतं हे आपल्याला माहीत नाही एवढं फार तर आपण म्हणू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी शक्य नाहीत असं म्हणण्याचा हक्क भौतिक शास्त्रज्ञांना नाही. आम्हाला कळत नाही एवढंच त्यांना म्हणता येईल. कोणत्याही शास्त्राला काही घटनांची माहिती गोळा करावी लागते, त्यावरून सामान्य नियम बनवावे लागतात, सिद्धांत शोधावे लागतात आणि सत्यकथन करावं लागतं. एवढं शास्त्राचं काम आहे. पण सत्य घटनाच जर आपण नाकारल्या तर आपल्याला शास्त्र कसं बनवता येईल? मनुष्य किती शक्ती संपादन करू शकेल याला काही मर्यादा नाही. भारतीय मनाचं असं वैशिष्ट्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल त्याला आवड उत्पन्न झाली की त्यात ते सर्वस्वी घडून जातं आणि इतर गोष्टींची ती उपेक्षा करतं. भारतामध्ये किती शास्त्रांचा उगम झाला हे आपण जाणताच. गणिताचा आरंभ तिथे झाला. संस्कृतमध्ये मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे 1, 2, 3 यापासून 0 जाणारे आकडे तुम्ही अजूनही मोजत आहात. तुम्हाला हेही माहितीये की बीजगणिताची सुरुवात भारतात झाली. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत भारतीयांना न्यूटनच्या जन्माच्या आधीच 1000 वर्ष माहिती होता. हे वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या. भारतीय इतिहासाच्या एका विशिष्ट कालखंडात मानव आणि मानवी मन या एका विषयाने सगळ्या भारतीयांना नुसतं वेड लावून सोडलेलं होतं. आणि त्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती, त्याचं आकर्षण इतकं तीव्र होतं, याचं कारण असं की आपलं अंतिम ध्येय गाठण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं त्यांना वाटत होतं. त्या काळात भारतीयांची अशी खात्री होऊन चुकली की काही विशिष्ट नियमांनुसार मन वाटेल ती गोष्ट करू शकतं. याचा परिणाम असा झाला की मनाचं सामर्थ्य हा त्यांच्या अभ्यासाचा मोठा विषय झाला. मंत्र, तंत्र, जादू आणि इतर अनेक प्रकारच्या सिद्धी हा काही त्यांच्या पक्षी अलौकिक विषय राहिला नाही. तर पूर्वी तिथे भौतिक शास्त्र ज्याप्रमाणे शिकवली जात त्याप्रमाणे हे शास्त्रही नियमितपणे शिकवण्यात येऊ लागलं. त्यांचा या गोष्टीवर इतका विश्वास बसला की भौतिक शास्त्र जवळजवळ मरणाच्या पंथाला लागली. त्यांच्या मनापुढे एवढी एकच गोष्ट सतत उभी राहिली. निरनिराळ्या पंथाच्या योग्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग सुरू केले. काहींनी प्रकाशासंबंधी प्रयोग केले, शरीरामध्ये निरनिराळ्या रंगांचे प्रकाश किरण काय बदल घडवतात हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता। ते एका ठराविक रंगाचा कपडा घालत, एका ठराविक रंगाच्या प्रकाशात वावरत आणि एका ठराविक रंगाचं अन्न खात। अशा रीतीने अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले। दुसऱ्या काही माणसांनी स्वतःचे कान उघडे ठेवून किंवा बंद करून आवाजासंबंधीचे प्रयोग केले। दुसऱ्या काही लोकांनी घ्राणेंद्रिय वगैरे दुसऱ्या विषयांवर अनेक प्रयोग केले। या सगळ्या प्रयोगांचा हेतू हा होता की वस्तूंचं मूळ कारण समजावं, त्यांच्या सूक्ष्म अंगांचा परिचय व्हावा आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी खरोखर अत्यंत आश्चर्यकारक सामर्थ्य प्रकट केलं। भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे, हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे, सर्व शक्ती आत्म्यातच आहे। ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसं प्रलोभन आहे।

नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा यामध्ये आपण जाणून घेऊया उचकी. आपल्याला एखाद्या वेळेस उचकी लागते आणि आपण म्हणतो की कोणी जवळच्यानेच आपली आठवण केली आहे. खरंच असं आहे का? चला उचकी याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ज्या वेदीत हिक हिक असा आवाज येतो त्या वेधीला व्यवहारात आपण उचकी म्हणतो आणि आयुर्वेदानुसार त्याला हिक्का असेही म्हणतात. श्रोतेहो, याची कारणे कोणती आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया. श्रोतेहो, सामान्यतः खोकल्याची आणि दम्याची जी कारणे आहेत तीच आपल्याला सर्वसाधारणपणे उचकीची कारणे म्हणूनही सांगता येईल. यासाठी उपाय आहे पोट साफ ठेवणे. त्यानंतर शंखभस्म 250 मिलीग्रॅम या प्रमाणात दिवसातून 3 ते 4 वेळा गरम पाण्याबरोबर घेतल्याने उचकी कमी होते. किंवा केळ्याच्या मुळाचा रस जो आहे 2-2 चमचे दिवसातून 3 ते 4 वेळा घेतल्यानेही आपल्याला बराच फरक जाणून येतो. किंवा हेही शक्य नसल्यास आपण बेहड्याचे जे चूर्ण आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्यानंतर काळी मिरीचे चूर्ण आहे ते 50 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा विशेषतः जेवणानंतर गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो. श्रोतेहो, उचकी या आजारावर शक्य असल्यास आपण हेही करू शकतो. जसं कर्पूर कासरी चूर्ण जे आहे 1-1 ग्रॅम या समप्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा आपण दिवसातून घेऊ शकतो. त्यामुळे उचकी या आजारात बराच फरक जाणून येतो. त्यानंतर आहे पिपली चूर्ण आहे 50 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम या प्रमाणात 2 ते 3 वेळा घेतल्यानेही बराच फरक जाणून येतो. हेही आपल्याला शक्य होत नसल्यास मयूर पिच्छमासी हे जे चूर्ण आहे ते 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा घेतल्यानेही आपल्याला फरक जाणवतो. श्रोतेहो, सूत शेखर रस आहे किंवा कर्पूर काचरी आहे किंवा शंखवटी आहे हेही आपण उचकी या आजारावर उपाय म्हणून घेऊ शकतो. त्यामध्ये सुरत शेखर रस जो आहे तो 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा आपण दिवसातून घेऊ शकतो. त्यानंतर कर्पूर काचरी आहे 1 ग्रॅम, शंखभस्म 250 मिलीग्रॅम, सैंधव मीठ 50 मिलीग्रॅम, पिंपळी चूर्ण 250 मिलीग्रॅम यांचे चूर्ण घेऊन ते दिवसातून 3 ते 4 वेळा मध किंवा गरम पाण्याबरोबर घ्यावे, फरक जाणून येतो. श्रोतेहो, शंखवटीच्या 2-2 गोळ्या गरम पाण्याबरोबर दिवसातून 2 ते 3 वेळा खाल्ल्यानेही आपल्याला उचकी या आजारात फरक जाणून येतो. व्यायाम करावा, सकाळी लवकर उठणे, पोटाला बेंबीच्या भोवती भरपूर तेल लावावे पण चोळू नये, नंतर गरम पाण्याने पोट शेकून घ्यावे, त्यामुळे उचकी या आजारात बराच फरक जाणवून येतो.

नमस्कार मित्रांनो, मी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मित्रांनो, आपला आवडता कार्यक्रम युवा शक्ती यात आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण आज आपण कोणाची बाजू घेणार नाही, ना फक्त युवकांची ना फक्त पालकांची. आज आपण समजून घेणार आहोत दोन्ही पिढ्यांना. मित्रांनो, तुमच्या घरात कधी असं झालंय का, आई म्हणते सतत मोबाईल मध्ये काय बघतेस, आणि आपण म्हणतो आई सगळं काम मोबाईलवरच असतं. बाबा म्हणतात आमच्या वेळी आम्ही इतकं शिकत नव्हतो तरी काम केलं, आणि आपण म्हणतो पण बाबा आज कॉम्पिटिशन खूप आहे. आजी म्हणते आमच्या काळात मुलं संध्याकाळी घराबाहेर खेळायची, आणि आजीची मुलं म्हणतात आजी आम्ही ऑनलाईन गेम खेळतो. म्हणजे काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, जीवनशैली बदलली, पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे, ते म्हणजे नाती. आणि म्हणूनच आजचा आपला विषय तोच, जनरेशन गॅप. हो, दोन पिढ्यांमधील अंतर. दोन पिढ्यांमध्ये विचार, अनुभव, जीवनशैली आणि अपेक्षांमध्ये निर्माण होणारे अंतर. पण हे अंतर कमी करता येतं का? हो. कसं? संवादातून. आज आपण याच प्रवासावर जाणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या आजी आजोबांच्या पिढीपासून. त्या काळात आजच्या सारखी टेक्नॉलॉजी नव्हती. मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, पण एकमेकांसाठी वेळ होता. शेजारी कोण राहतं हे माहिती होतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद होता. सण समारंभात सगळे एकत्र यायचे. आणि मनोरंजन, आजीची गोष्ट, एक होता राजा एक होती राणी, आणि आपण 5 मिनिटात झोपायचो. त्या पिढ्याने कमी सुविधांमध्ये जीवन जगलं. त्यांच्याकडे साधनं कमी होती, पण अनेकदा साधेपणा जास्त होता. तुमच्यापैकी किती जणांनी आजी किंवा आजोबांकडून एखादी गोष्ट ऐकली आहे, आणि त्यापैकी किती जणांना ती गोष्ट अजूनही आठवते? हेच तर कनेक्शन आहे. टेक्नॉलॉजी नसतानाही कनेक्शन होता. आता येऊया आपल्या आई बाबांच्या पिढीकडे. त्यांनी एक वेगळा काळ पाहिला. त्यांनी टेक्नॉलॉजीचा जन्म आणि तिची वाढ दोन्ही पाहिली. त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींसाठी संघर्ष होता. नोकरी, घर, शिक्षण, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या. त्यांनी अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाला प्राधान्य दिलं. आणि म्हणूनच जेव्हा ते आपल्या करिअर बद्दल बोलतात, पुढे काय करणार, किंवा म्हणतात नोकरी स्थिर असली पाहिजे, तेव्हा त्या मागे अनेकदा त्यांचा स्वतःचा अनुभव असतो. त्यांना सुरक्षित भविष्य हवं असतं. पण आजचा युवक वेगळा विचार करतो. तो म्हणतो मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात जायचं आहे, आणि तिथून सुरू होतो जनरेशन गॅप. हो, आता येऊया आपल्याकडे. आजचा युवक, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, आपल्याकडे गुगल आहे, यूट्यूब आहे, ऑनलाईन कोर्सेस आहेत, नवीन करिअर ऑप्शन्स आहेत, फ्रीलान्सिंग आहे, स्टार्टअप आहेत, कंटेंट क्रिएशन आहे, AI आहे, म्हणजे संधीची कमतरता नाही. पण संधी वाढल्या आहेत आणि कन्फ्युजन देखील वाढलं आहे. आज एका मुलाला 10 करिअर ऑप्शन दिसतात आणि प्रश्न पडतो नक्की कोणता निवडू. एक मित्र म्हणतो हे कर, दुसरा म्हणतो नाही ते कर. सोशल मीडियावर कुणीतरी यशस्वी झालेलं दिसतं आणि आपण स्वतःला विचारतो मी कुठे आहे. म्हणून आजच्या युवकाला फक्त फ्रीडम नाही, त्याला डायरेक्शन देखील हवी आहे. आता मुख्य प्रश्न, जनरेशन गॅप. हो, जनरेशन गॅप निर्माण का होतो? अनुभव वेगळे. पालकांनी एक काळ पाहिला, युवक दुसऱ्या काळात वाढतो आहे. टेक्नॉलॉजी, पालकांसाठी स्मार्टफोन एक साधन असू शकतो, पण युवकांसाठी तो कम्युनिकेशन, एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि अनेक कामांचं माध्यम आहे. करिअर, पूर्वी काही पारंपरिक करिअर ऑप्शन लोकप्रिय होते, आज नवीन क्षेत्र निर्माण झाली आहेत. अपेक्षा, पालकांना सुरक्षितता हवी. युवकाला अनेकदा आवड आणि स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं. संवादाचा अभाव आणि सर्वात मोठं कारण,
आपण एकमेकांचं बोलणं ऐकतो कमी आणि उत्तर देतो जास्त. हे वाक्य लक्षात ठेवा, संवाद तुटला की गैरसमज वाढतात. आता हा सेगमेंट थोडा मजेशीर, पालकाचं फेवरेट सेंटेन्स, आमच्या वेळी असं नव्हतं. हो, आमच्या वेळी मोबाईल नव्हते, आमच्या वेळी एवढे पैसे खर्च होत नव्हते, आमच्या वेळी मुलं लवकर उठायची. आणि युवकाचं फेवरेट सेंटेन्स, पण आता वेळ बदलला आहे. दोन्ही वाक्य चुकीची नाहीत. हो, वेळ खरंच बदलला आहे, पण याचा अर्थ जुन्या पिढीचा अनुभव युजलेस झाला असं आहे का? तर नाही. आणि आधुनिक विचार म्हणजे जुन्या पिढीचा अपमानही नाही. मित्रांनो, जनरेशन गॅप कमी करण्यासाठी फक्त युवकांनी बदलायचं का? नाही, दोन्ही बाजूंनी प्रयत्न आवश्यक आहे. पालक युवकांकडून शिकू शकतात. काय शिकू शकतात? तर ते म्हणजे टेक्नॉलॉजी, नवीन करिअर ऑप्शन्स, नवीन कम्युनिकेशन मेथड, नवीन स्किल्स आणि बदलत्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण संयम, मेहनत, जबाबदारी, कठीण परिस्थितीत टिकून राहणं, पैशाची किंमत, कुटुंबाची किंमत आणि अनुभवातून शिकण्याची कला. कारण गुगल आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकतं, पण अनुभवाची किंमत गुगल नेहमी शिकवू शकतं असं नाही. पालकांचा प्रत्येक सल्ला योग्य असेलच असं नाही, परत प्रत्येक सल्ला दुर्लभ करण्यासारखी नसतो. एका समजा आणि मग स्वतः निर्णय घ्या. एक मजेदार दृश्य कल्पना करा. एकाच घरात चार लोक आहेत, आई मोबाईलवर, बाबा मोबाईलवर, मुलगा मोबाईलवर, मुलगी मोबाईलवर आणि मग व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज. घरात कोणी आहे का? आपण कनेक्टेड आहोत, पण कधी कधी इमोशनली डिस्कनेक्टेड होतो. पूर्वी लोक समोर बसून बोलायचे, आज मेसेज करतात. पूर्वी काय झालं हा प्रश्न चेहरा पाहून विचारला जायचा. आज यू ओके असा मेसेज येतो. टेक्नॉलॉजी वाईट नाही, पण टेक्नॉलॉजीमुळे माणसांसंबंधला संवाद कमी होऊ नये. आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा, करिअर. कधी पालक म्हणतात ही नोकरी कर, युवक म्हणतो मला दुसरं काही करायचं आहे. पालक म्हणतात त्यात फ्युचर आहे का? युवक म्हणतो मला माझी आवड फॉलो करायची आहे. दोघांचाही हेतू वेगळा असू शकतो. पालक भविष्याची सुरक्षितता पाहतात, युवक स्वतःची आवड आणि ओळख पाहतो. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे. युवकांनी फक्त तुम्हाला काही समजत नाही असं म्हणू नये, आणि पालकांनी तुला अजून काही कळत नाही असं म्हणण्याऐवजी तुझा प्लॅन काय आहे असं विचारावं. हा एक छोटासा बदल मोठा फरक घडवू शकतो. चला आता काही प्रश्नांवर येऊया. तुमच्या घरात जनरेशन गॅप सर्वात जास्त कोणत्या विषयावर जाणवतो? करिअर, मोबाईल, फ्रेंड्स, क्लोथ्स, एज्युकेशन, लाईफस्टाईल? उत्तर तुमच्या मनात असू द्या. तसाच पुढचा प्रश्नही तसाच, तुम्हाला तुमच्या पालकांमध्ये कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? हेही उत्तर स्वतःला विचारा. आणि पालकांना तुमच्या कोणती गोष्ट समजून घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? पुढील मला एक अजून प्रश्न पडतो, तो म्हणजे तुम्ही पालकांना किती वेळ देतात? कदाचित या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांकडे असेल असं नाही. तर ह्या सर्व गोष्टीवर उपाय काय? सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे ऐका. फक्त स्वतःच सांगू नका, समोरच्याचंही ऐका. प्रश्न विचारा, मग गैरसमज करण्याऐवजी विचारून घ्या. अनुभव शेअर करा. पालकांनी त्यांचे अनुभव सांगावेत, युवकांनी त्यांचे नवीन अनुभव सांगावेत. टेक्नॉलॉजी सोबत बाउंड्रीज ठेवा. मोबाईल वापरा, पण कुटुंबासाठीही वेळ काढा. रिस्पेक्ट, मत वेगळं असू शकतं, पण आदर कायम ठेवा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते, जनरेशन गॅप म्हणजे फक्त वयाचं अंतर नाही, तो विचारांचा फक्त फरक असू शकतो, अनुभवाचा फरक असू शकतो, टेक्नॉलॉजीचा फरक असू शकतो, पण फरक असणं चुकीचं नाही. संवाद न करणं समस्या आहे. आईची पिढी वेगळी, बाबांची पिढी वेगळी, आजी आजोबांची पिढी वेगळी आणि आपली पिढी वेगळी, पण आपल्या जोडणारी एकच गोष्ट, ते म्हणजे कुटुंब. हो, कधी आईचा फोन आला तर नंतर बोलते म्हणण्याआधी एकदा विचार करा, कदाचित तिला फक्त तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं असेल. बाबा पुन्हा विचारतात कधी येणार, तर कदाचित त्यांना तुमची काळजी असते. आजी एखादी जुनी गोष्ट पुन्हा सांगते,
तर कदाचित तिच्यासाठी ती गोष्ट अजूनही खास असते. आणि आपण युवक आपण म्हणतो मला समजून घ्या, पण त्याच वेळी आपणही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण नातं टिकवण्यासाठी नेहमी कोणीतरी जिंकणं आवश्यक नसतं. कधी कधी दोघांनीही थोडं समजून घेणं पुरेसं आहे. मित्रांनो, आज आपण दोन पिढ्यांमध्ये भिंत उभी करण्यासाठी इथे जमलेलो नाही, आपण पूल बांधण्यासाठी जमलेलो आहोत. जुन्या पिढीकडे अनुभव आहे, नव्या पिढीकडे ऊर्जा आहे. जुन्या पिढीकडे संयम आहे, नव्या पिढीकडे नवीन कल्पना आहेत. जुन्या पिढीकडे मुळे आहेत आणि नव्या पिढीकडे पंख आहेत. मग मुळे आणि पंख एकत्र आले तर एक मजबूत भविष्य तयार होऊ शकतं. आणि मलाही असं वाटतं की पालकांनी काही वाक्य वापरणे आता कमी करावीत. जसे की आमच्या वेळी मोबाईल नव्हता, आमच्या वेळी मुलं मैदानावर खेळायची, आमच्या वेळी एवढे पैसे खर्च करायचे नाही. हे डायलॉग तुम्ही किती वेळा ऐकले आहेत? हो, आजचा युवक हे दररोजच ऐकत असेल. हे खरं आहे, आज मोबाईल आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर फोन, नाश्ता करताना फोन, कॉलेजमध्ये फोन, प्रवासात फोन, आणि रात्री झोपताना शेवटची रील असं म्हणून झोपणे. पण पालकांना काय दिसतंय? त्यांना दिसतं मुलगा सतत मोबाईलमध्ये आहे. युवकाला काय वाटतं? माझं शिक्षण, माझे मित्र, माझं काम सगळं मोबाईलवर आहे. म्हणून प्रश्न मोबाईलचा नाही, प्रश्न आहे आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय. हा खूप मोठा प्रश्न आहे. एक काळ होता करिअर म्हणजे काही मोजके पर्याय, डॉक्टर, इंजिनियर, टीचर, गव्हर्नमेंट जॉब. पण आज युवक म्हणतो मला कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे, मला फोटोग्राफर व्हायचं आहे, मला डिझायनर व्हायचं आहे, मला फ्रीलान्सिंग करायचं आहे. आणि पालकांचा प्रश्न, यातून फ्युचर आहे का? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांकडे असेल असे नाही. हा प्रश्न चुकीचा आहे असेही नाही, आणि युवकाचं स्वप्नही चुकीचं नाही. मग काय करायचं? स्वप्न प्लस प्लॅनिंग प्लस स्किल प्लस रिस्पॉन्सिबिलिटी. फक्त मला हे आवडतं पुरेसं नाही, आणि फक्त लोक हे करतात म्हणून करिअर निवडणंही योग्य नाही. आपल्या आवडीसोबत वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. आपण अनेकदा म्हणतो माझे पॅरेंट्स मला समजत नाहीत, पण कधी आपण विचार केला आहे का? आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? म्हणून आता शेवटचं एक ठरवूनच टाका. आजपासून पालकांनी युवकांचं ऐकावं, युवकांनी पालकांचं ऐकावं. मतभेद असतील पण संवाद थांबू देऊ नका. प्रश्न असतील पण नातं तोडू नका. विचार वेगळे असतील पण आदर सोडू नका. कारण शेवटी पिढ्या वेगळ्या असल्या तरी नाती एकच असतात. म्हणून आजचा आपला शेवट इथेच होतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन आपल्या आवडत्या कार्यक्रमात युवा शक्तीमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कठ्ठामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, OTP सांगितला नाही, पिन कुणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ OTP सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, OTP न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि टीम व्हिवर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 तक्रार करू शकता, कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर्ज शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काही दिवस असे असतात ना जे कॅलेंडरवर संपतात पण मनातून कधीच संपत नाहीत. गणेशोत्सवाचे हे 10 दिवस अगदी असेच. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की घराघरात लगबग सुरू होते. कुठे सजावटीची तयारी, कुठे आरतीची तयारी, कुठे मोदकांचा सुगंध, तर कुठे बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झालेली लहान मुलांची नजर. आणि मग एक दिवस ढोल ताशांचा गजर होतो, गणपती बाप्पा मोरया जयघोष सुरू होतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतं. त्या क्षणी घरात फक्त गणपतीची मूर्ती येत नाही, त्यासोबतच आनंद येतो, सकारात्मकता येते, उत्साह येतो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण बघता बघता 10 दिवस निघून जातात आणि आज अनंत चतुर्दशी. आज पुन्हा ढोल ताशांचा आवाज आहे, पण आज त्या आवाजात उत्साहासोबत एक हळवी भावना सुद्धा मिसळली आहे. कारण आज आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. पण खरं सांगायचं तर बाप्पाला निरोप देताना डोळे ओलावतात, कारण आपल्याला मूर्तीपासून दूर जायचं असतं पण बाप्पापासून नाही. पण बऱ्याचदा मनात असाही एक प्रश्न येऊन जातो, गणेशोत्सव हा 10 दिवसांचाच का असतो? गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा काळ गणेशोत्सवाचा मुख्य कालखंड मानला जातो. या काळात गणरायाची स्थापना करून त्यांची पूजा अर्चा, आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम केले जातात. परंपरेनुसार बाप्पाचं आगमन म्हणजे शुभतेचं स्वागत आणि विसर्जन म्हणजे त्यांना पुन्हा त्यांच्या व्यापक स्वरूपात विलीन करण्याची भावना. म्हणूनच या 10 दिवसांकडे फक्त उत्सव म्हणून न पाहता भक्ती, संस्कार, एकोप्याचा आणि आत्मचिंतनाचा काळ म्हणूनही पाहता येतं. बाप्पा आपल्या घरी येतात, आपण त्यांच्यासाठी घर सजवतो, पण खरं तर या 10 दिवसात बाप्पा आपल्या मनाचीच सजावट करून जातात. मनातला राग थोडा कमी करायला शिकवतात, अहंकार बाजूला ठेवायला शिकवतात, एकमेकांसोबत आनंद वाटायला शिकवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसांमध्ये माणुसकी जपायला शिकवतात. आणि मग येतो हा शेवटचा दिवस, अनंत चतुर्दशी. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, आणि म्हणूनच या दिवसाचा अर्थ किती सुंदर आहे ना. बाप्पाची मूर्ती विसर्जित होते पण श्रद्धेचा अंत होत नाही. उत्सव संपतो पण आशीर्वाद संपत नाही. आरती थांबते पण मनातला भक्तीचा दिवा विझत नाही. आणि म्हणूनच बाप्पाला निरोप देताना आपण म्हणतो, पुढच्या वर्षी लवकर या. ही फक्त एक प्रथा नाही, ही एक भावना आहे, एक आश्वासन आहे, एक आशा आहे की पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही याल, पुन्हा घरात आनंद घेऊन याल, पुन्हा तुमच्या दर्शनाने मनाला समाधान मिळेल. पण श्रोते हो, आज बाप्पाला निरोप देताना आपण एक वेगळी गोष्टही विचारात घ्यायला हवी. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात विसर्जित करणं आहे का? नाही. विसर्जन म्हणजे मनातल्या नकोशा गोष्टींचंही विसर्जन. या गणेशोत्सवात जर आपण एखाद्यावर रागावलो असू तर तो राग विसर्जित करूया. एखाद्याशी गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज विसर्जित करूया. मनात कोणाबद्दल कटुता असेल तर ती कटुता सुद्धा विसर्जित करूया. जुन्या आठवणींनी मन दुखत असेल तर त्या दुःखावर प्रेमाचा हात ठेवूया. कारण बाप्पाला निरोप देण्याचा खरा अर्थ कदाचित हाच. मूर्तीचं विसर्जन करण्यासोबत मनातल्या नकारात्मकतेचंही विसर्जन करणं. आणखी एक सुंदर गोष्ट, बाप्पा येतात तेव्हा आपण त्यांच्या स्वागतासाठी किती तयारी करतो? सुंदर सजावट करतो, फुलं आणतो, नैवेद्य करतो, आरती करतो, पण बाप्पाला खरंच काय आवडत असेल? कदाचित मोठी आरास नाही, मोठा आवाजही नाही, तर स्वच्छ मन, चांगली भावना आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्याची वृत्ती। म्हणूनच या गणेशोत्सवाचा एक छोटासा संकल्प करूया, बाप्पा गेले तरी बाप्पांची शिकवण आपल्या सोबत राहू दे। एखाद्याला मदतीचा हात देऊया, एखाद्याचं मन जपूया, आई वडिलांना वेळ देऊया, नात्यांमध्ये संवाद ठेवूया आणि शक्य तिथे निसर्गाचंही रक्षण करूया। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं, निर्माल्य योग्य पद्धतीने हाताळणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाण्याचं आणि परिसराचं प्रदूषण टाळणं ही देखील बाप्पाप्रती आपलीच जबाबदारी आहे ना। कारण ज्याने आपल्याला निसर्ग दिला त्याच निसर्गाला आपण जपलं तरच ती खरी भक्ती, हो ना। आणि आता निरोपाची वेळ जवळ आली आहे, मन म्हणतं बाप्पा अजून थोडे दिवस थांबा ना, पण परंपरा म्हणते आता त्यांना जाऊ द्या। आणि म्हणूनच मनात एक सुंदर भावना घेऊन आपण बाप्पाला निरोप देत असतो, बाप्पा तुम्ही आलात, घरात आनंद आणलात, मनाला शांतता दिलीत, काही इच्छा तुमच्या चरणी ठेवल्या, काही दुःख तुमच्या समोर व्यक्त केलं, काही अश्रू तुमच्या चरणी वाहिले आणि काही स्वप्न तुमच्याकडे सोपवली। आता तुम्ही जात आहात, पण एक विनंती आहे, आमच्या घरातून जाऊ नका, आमच्या मनातच राहा, आमच्या माणसांना सुखी ठेवा, ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना धैर्य द्या, ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना आशा द्या आणि ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्यांना ती पूर्ण करण्याची ताकद द्या। आणि आम्हाला एवढीच बुद्धी द्या की सुख आलं तर त्याचा अहंकार होऊ नये आणि दुःख आलं तर धैर्य सुटू नये। आज बाप्पा जातील, घराबाहेरची आरास कदाचित उद्यापासून कमी होईल, ढोल ताशांचा आवाज थांबेल, आरतीचे सूर काही काळासाठी शांत होतील, पण बाप्पांची आठवण ती तशीच राहील। कदाचित एखाद्या आरतीच्या सुरात, कदाचित मोदकाच्या गोडीत, कदाचित एखाद्या छोट्याशा गणपतीच्या चित्रात आणि सगळ्यात जास्त आपल्या मनात। म्हणून हा निरोप दुःखाचा नसतोच मुळे, हा निरोप आहे पुन्हा भेटण्याचा, हा निरोप आहे नव्या सुरुवातीचा, हा निरोप आहे आपल्या मनातल्या बाप्पाला जाग ठेवण्याचा। आणि म्हणूनच येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं, डोळ्यात अश्रूंचं पण मनात विश्वासाचं। बाप्पा आज तुम्हाला निरोप देताना एक सांगायचंय, मूर्ती जाईल, उत्सव संपेल, पण तुमची शिकवण आमच्या आयुष्यात जिवंत राहू दे। आम्ही कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू, कुणाच्या तरी दुःखात सोबत उभे राहू, कुणाला तरी मदतीचा हात देऊ आणि तेव्हा त्या प्रत्येक चांगल्या कृतीत आम्हाला तुमचं दर्शन होऊ दे। कारण बाप्पा तुम्ही फक्त मूर्तीत नाही, तुम्ही प्रत्येक चांगल्या विचारात आहात, प्रत्येक प्रेमळ शब्दात आहात, प्रत्येक मदतीच्या हातात आहात आणि प्रत्येक निर्मळ मनात आहात। म्हणून आज हात जोडून मनापासून डोळ्यात थोडे अश्रू घेऊन आणि ओठांवर एक सुंदर हसू ठेवून म्हणूया, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या। येणं आनंदाचं आणि जाणं आशीर्वादाचं, 10 दिवस कधी आले कधी गेले कळतच नाही, बाप्पाच्या भक्तीत आरतीत गजरात मोदकाच्या गोडीत कधी सरून गेले ते कळलेच नाही। बाप्पा आला की घरात उत्साह येतो, मनात आनंद येतो आणि बाप्पा जाताना मात्र डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात। पण हा निरोप शेवट नाही, हा तर पुन्हा भेटण्याचा शब्द आहे। आज आपण बाप्पाला निरोप देतोय, पण त्यांच्या आशीर्वादानं आपलं जीवन सहज सुलभ होणार आहे, फुलून जाणार आहे। मूर्ती आपल्या नजरेआड होईल, पण बाप्पा मनामनात कायम राहतील। आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे, ज्याच्या आगमनानं घरात आनंद झाला, ज्याच्या आरतीने वातावरण भक्तिमय झालं, ज्याच्या दर्शनाने मनाला समाधान मिळालं, तोच आपला गणराया आज अनंताच्या प्रवासाला निघतोय। बाप्पा येताना आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर्या, पण निरोप देतानाही ओठांवर तेच शब्द असतात, पण पुढच्या वर्षी लवकर या हे सूर असतात। कारण बाप्पा जात नाहीतच, ते फक्त आपल्याला एक सुंदर आठवण देऊन जातात की श्रद्धा मनात असेल तर देवासाठी एखाद्या मूर्तीची गरज नसते. बाप्पा मूर्तीत असतात, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या मनात असतात. हा आहे आठवणींचा, भक्तीचा, कृतज्ञतेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, बाप्पा तुला घरी आणताना किती आनंद झाला होता ना. तुझ्या स्वागताची तयारी करताना दिवस कधी संपला कळलेच नाही, आणि आता तुला निरोप देण्याची वेळ आली आहे. मनाला समजावते की बाप्पा पुन्हा येणार आहेत, पण तरीही डोळे पाणावतातच, कारण या काही दिवसात तुझी सवय झाली होती. सकाळी उठल्यावर तुला पाहणं, दिवसभर तुझ्यासमोर ये जा करणं, आरतीच्या वेळी तुझ्याकडे पाहणं आणि नकळत मनातलं सगळं सगळं तुला सांगणं. तू काहीच बोलला नाहीस, पण तरीही तू सगळं ऐकलंस असंच वाटत राहत. माझ्या काही इच्छा पूर्ण झाल्या, काही अजून बाकी आहेत, पण आता काही मागायचं नाही आहे बाप्पा. फक्त माझ्या माणसांना जप, ज्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून माझं मन आनंदी होतं त्या प्रत्येकाला सुखी ठेव. आमच्या घरातून सुख कमी झालं तरी चालेल, पण एकमेकांची साथ कधी कमी होऊ देऊ नकोस. आणि माझ्याकडून नकळत काही चुका झाल्याही असतील, कुणाचं मन दुखावलं असेल तर मला नक्की माफ कर. आज तुला निरोप देते, पण खरं सांगू तुला विसर्जित करणार आहोत, पण तुला मनातून कधीच विसर्जित करू शकणार नाही. तुझी मूर्ती पाण्यात विरघळेल, पण तुझी आठवण, तुझा आशीर्वाद आणि तुझ्यावरचा विश्वास मनात कायम राहील. पुन्हा ये बाप्पा, यावेळी जसा आलास तसाच प्रेम घेऊन ये. तोपर्यंत आम्हाला सांभाळ. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तेव्हा आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी,
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खानदेश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खानदेशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
2: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
2: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत RR शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
3: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
2: MBBSच्या काळातल्या अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठे जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात आणि त्यापेक्षा महत्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकल प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर 1 हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते. आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथं मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते, तर मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी पण. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुपसुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
3: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
2: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते. हे पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीज आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
2: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट.

0: पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्यपणे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही, पहिल्यांदा एक थोडीशी मनात भीती होती, पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक, त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
1: परिवर्तन
0: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
1: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
0: हो.
1: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
0: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या ह्याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन, तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती. आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
1: अभिनंदन.
0: त्यानंतर त्याचाच पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असते, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
1: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमकं?
0: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे

0: इमोशनल टाईपचे असतात आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा तो होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे होकल कॉर्ड डिस्फंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 11 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 14 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणूनही केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्वही करतो. समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड, अलीकडच्या कोविडचं जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इव्हन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथं आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते PPE किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इव्हन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशलिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हेच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो. तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याचे आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याच्या पूर्ण सिम्प्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहत. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डिया कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवताय, तो खूप छान प्रकारे बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी, ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का मला ऐका,
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरी सुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं स्वतःचं, आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचं एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
1: छान असं.
0: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील, असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते, पण आता चांगल्या चांगल्या प्रकारचे औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको. ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही. तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या तुम्हीच द्या, मग त्या याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, हां, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दानमध्ये ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलंय ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या पीजी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आमच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं,
0: कारण बघा टॉपर्सला कुठंच अडचण नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातनं बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर हे एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येतं ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 18 भागात आपण ऐकलं की विभागीय समाज कल्याण अधिकारी म्हणून आलेले निकम साहेब हे सतत लेखिकेवर नजर ठेवूनच असायचे. निकम साहेबांचा यामागील हेतू काही चांगला नव्हता बरं का? खरं तर लेखिकेला ते बाप म्हणूनच शोभतील अशा वयाचे होते. एके दिवशी त्या कॉलेजला जात असताना बसची वाट बघत बसस्टँडवर उभ्या होत्या, तेवढ्यात निकम साहेबांची जीप समोर येऊन उभी. लेखिका पार गोंधळल्यात आणि त्या खात असलेल्या हातातील सगळे शेंगदाणे खाली सांडले, सोबतच वह्या पुस्तकही पडलीत. निकम साहेब जीपमधून खाली उतरले आणि सर्व वह्या पुस्तकं गोळा करून बराच वेळ लेखिकेशी मिश्किलपणानं हसलेत. लेखिका अशा काही घाबरल्या की बस दिसताच ती थांबायच्या आतच त्या बसमध्ये चढल्यात आणि लेखिकेनं एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. पण तो दिवस आणि ती वेळ कशी तरी कटली म्हणायची. एके दिवशी तर अण्णासाहेब नांदेडला आल्यानं त्यांनी भेटीसाठी म्हणून इंदूलाही तिथे बोलून घेतलं. त्यानिमित्तानं आपला भाऊ श्रीरामशी लेखिकेची भेट होणार असल्यानं त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लेखिका नांदेडला पोहोचल्यावर थोड्या वेळातच काय आश्चर्य, निकम साहेब तिथेही अण्णासाहेबांच्या पुढे हजेरी लावून तयार. लेखिका एवढ्या काही घाबरल्यात की त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. आणि दुसऱ्या दिवशी तर या साहेबांनी कळसच गाठला. मी उद्या औरंगाबादला परत जातोय, तर अण्णासाहेबांना ते बोलले की माझ्याच गाडीत इंदूलाही सोबत घेऊन जाईल म्हणतो. आणि झालं, अण्णासाहेबांनी काहीही आडेवेडे न घेता त्यांना परवानगी दिली. आणि इंदू नाही म्हणत असतानाच तिला साहेबांसोबत जावंच लागलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. ती अण्णांना नाही म्हणू शकत नव्हती. आणि एकदाचा जीपमधून प्रवास सुरू झाला. झालं, निकम साहेबांनी आपलं जाळं इंदूवर पसरवायला सुरुवात केली. पण इंदू मात्र साहेबांचा हा सर्व कावा ओळखू नव्हती बरं का, आणि त्यांच्या शब्दांना प्रश्नांना प्रत्युत्तर देत होती. नंतर तर साहेबांनी तू नोकरी का करीत नाहीस, मी तुला ती मिळवून देतो म्हणून विचारल्यावर हा एवढा मोठा अधिकारी असल्यानं आपण याला नोकरीसाठी नकार दिल्यास तो आपल्याला इथून काढूनही देऊ शकतो म्हणून लेखिकेनं विचार करून सांगते म्हटलं. आता मात्र साहेबांच्या गाडीनं रूळ बदलावा म्हणून लेखिकेनं निकम साहेबांना सीमांतमधल्या संकटांशी सामना करणाऱ्या झुंजार नायिकेची गोष्ट सांगितली आणि त्या नायिकेनं रणचंडिकेचा अवतार कसा धारण केला आणि आपल्या शिलाचे रक्षण कसे केले हे ऐकून तर साहेब पारच गारद झाले आणि लेखिकेपासून जरा लांबच सरकून बसले. पण काही दिवसानंतर मात्र निकम साहेबांनी पुन्हा एक जाळं लेखिकेवर टाकून पाहिलं. शिशुसदनाच्या थोडं पुढे म्हणजे कोकणवाडीच्या रस्त्यावर एक दुग्ध केंद्र आहे, तिथे बसून दुधाच्या बाटल्यांची विक्री करण्याचं ते काम होतं. पण हा माणूस मात्र लेखिकेला बोलायचे भेटायचे निमित्त करून जीपमधून त्या दुग्ध केंद्रावर सारखे चक्रा मारत असे. यातून मात्र एकच झालं हो, लेखिकेची बदनामी झाली. शेवटी लेखिकेनं अण्णांना बोलून घडलं ते सारं त्यांच्या कानावर घातलं आणि हे सारं कळल्यानंतर निकम नावाचा हा प्राणी समाज कल्याण खात्याला केवढा महाभयंकर कलंक आहे याची सर्वांनाच जाणीव झाली. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 19वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: अगदी पहाटे पहाटे जाग आली ती मंदिरातल्या घंटीच्या आवाजाने. त्या पाठोपाठ झांज वाजायला लागली आणि पाहता पाहता अख्खा वाडा बाया माणसांनी पोराबाळांनी भरून गेला. वाड्याच्या मधल्या भागात छोटस मंदिर आहे. त्या कोणत्या देवाची मूर्ती आहे ते आज पावे तो मला माहिती नाही, पण त्या गोल फुगीर दगडाला शेंदूर तेलानं नाहूमाकू घालून गुळगुळीत केलं होतं. त्याच्या मध्य भागाच्या थोडं वरच्या भागावर दोन खाचा पाडून मोठमोठे बटबटीत चांदीचे डोळे बसवले होते. प्रथम दर्शनी लहान मुलं त्या देवाला पाहून घाबरतीलच. अशा त्या देवासमोर आमच्या सरांची म्हणजे आम्हा सर्वांचीच मोठी माय हिरवं लुगडं नेसून केस मोकळे सोडून बसलेली असायची. वाड्याच्या बाहेर स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एक एक स्त्री पुढे यायची, मोठ्या मायला कपाळभर कुंकू लावायची, देवासमोर ताट भरून आणलेला नैवेद्य ठेवायची, मोठ्या मायच्या पायावर लोटांगण घालायची, एक एक प्रश्न विचारले जायचे, एक एका प्रश्नाचं उत्तरही दिलं जायचं. हे सगळे प्रश्न बहुतेक सांसारिक अडीअडचणींचे दुःख निवारणावर विचारलेले असायचे. मोठ्या मायच्या अंगात यायचं, ती घुमू लागायची, लोक श्रद्धाळूपणे तिच्या पायावर लोटांगण घालायचे. जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही तोपर्यंत श्रद्धाळू अगतिक झालेला भक्त मायचे पायच सोडायचा नाही. असं दिवसभर चालायचं. मोठ्या मायला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची की अंगावरच्या लुगड्याच्या पदराची. मग मोठी पुतणसून जवळ यायची, पदर नीट करायची, घट्ट ओढून कमरेला बांधून टाकायची. बहिणीची बारकी बारकी पोरं आणि मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत राहायचो. मला हे सगळं नवीन होतं, पण पोरांना लहानांना त्यातलं काही समजत नव्हतं. भयभीत होऊन ते पाहत राहायचे. बारकी सुनीता बाळू ते तर आपल्या मोठ्या मायला हे काय झालं अशी का करते म्हणून रडायला लागायचे. वर्षातून एकदा येणारा हा उत्सव, हा उत्सव म्हणजे पोराटोरांची मजाच मजा असायची. त्या दिवशी घरात नैवेद्याचं मांसान्न शिजवलं जायचं, देवासमोर नारळांचा ढीक पडायचा, त्याचबरोबर नैवेद्य म्हणून कोणी भजी पुऱ्या सुद्धा आणायचं. देवासमोर अशा कितीतरी गोष्टी यायच्या, तांदूळ सुपाऱ्या खारका खोबरं हळकुंड हिरवा चुडा हिरव्या खणांची लुगड्यांची चळतच्या चळत लागायची. देवासमोर येणारे भक्तगण हळद कुंकू बुक्का उदबत्त्या धूप दीप सगळं घेऊन यायचे. उदबत्त्यांचा धूर धूप दीपाचा सुवास सगळं वातावरण देवालयमय होऊन जायचं. पोरासोरांची फोडलेल्या नारळातलं गोड पाणी पिता पिता दमछाक व्हायची. वहिनी मांसांना शिजवायच्या, नैवेद्य घ्यायला म्हणून बरीच ओळखी अनोळखी मंडळी घेऊन घेऊन जायची. पण हे सगळं मला नवीन होतं, सगळं पाहून स्तंभित होऊन नुसतं पाहत राहायची. वहिनी म्हणायच्या, इंदुताई चला थोडं खाऊन घ्या जेवून घ्या. नाही वहिनी, मी ते खात नाही. नाही हो, तुमच्यासाठी नैवेद्याच्या पुऱ्या भजी भात बाजूला काढून ठेवलाय मी, त्याला बिलकुल कोणी जेवलं नाही. आणि मला बळजबरी पुरी भाजीचं जेवण करावंच लागायचं. नेमकं त्याच दरम्यान मी या जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांसाठी राहायला गेले होते. त्यानंतरही पुष्कळ वेळा राहिले. एक हक्काचं घर मोठ्या भावाचं, शहागंज मधल्या भर वस्तीत ऐन मेन रोडवर असलेलं सरांचं हे वडिलोपार्जित घर. घरात सर एकटेच कमावणारे, समाज कल्याण खात्यात साधीच नोकरी असलेले. रिमांड होममध्ये श्रीराम रमेशला ते शिकवायला होते. हजारो मुलं त्यांच्या हाताखालून शिकून गेली, पण या दोघांवर विशेष जीव होता त्यांचा. आमची कथा ऐकून कदाचित त्यांना दया आली असावी, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांवर त्यांच्या मुलांसारखंच प्रेम केलं. घरात त्यांचे आई वडील मावशी म्हणजे मोठी माय, मेडिकलचं शिक्षण घेणारा लहान भाऊ, पत्नी आणि चार मुलं, आणि कॉलेज सुरू होईपर्यंत हॉस्टेल न उघडल्याने त्यांच्यात आणखी एक माझी भर पडायची. जक्कलसर मितभाषी सरळ साधे फारसे न शिकलेले, पण आपल्या लहान भावाने डॉक्टर व्हावं म्हणून वाटेल ते कष्ट करायला तयार असलेले. बाकी त्यांचे वडील म्हणजे अण्णा, ते सुद्धा खूप प्रेमळ. आई म्हणजे छोटी माय, मावशी मोठी माय, सख्या बहिणी सख्या जावा. अण्णांनी मोठ्या भाऊजाईला म्हणजे मोठ्या मायला भावानंतर कधीही अंतर दिलं नाही. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचंही माहेरपण कधी करायला विसरले नाही. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव, सुनेवर लेखीसारखं प्रेम केलं. चारी नातवंड तर दोन्ही आजींच्या सभोवती घुटमळत असायची. त्यांच्या लहान वयात मलाही इंदुताई इंदुताई करून गोष्टी सांगायला लावायचे. दुपारच्या वेळी आई मावशी विड्या वळण्याचं काम करायच्या, सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर जेवायला खायच्या. मोठ्या मैला दुपारच्या वेळेला चहाची तलफ यायची. वाड्याच्या मागच्या दारातून शेळ्या वाड्यात यायच्या, टोपलीत भरलेलं पाणी घ्यायच्या. मी व वहिनींनी वाड्याचं दार हळूच बंद करून घ्यायचं. वहिनींनी भांडं घेऊन यायचं, माझ्याकडे देऊन म्हणायच्या, इंदुताई मी मागचे पाय पकडते, काढा तुम्ही दूध. मला शेळ्या मेंढ्यांचं दूध काढायची लहानपणीच सवय होती. मीही शेळीची कास धुवून काढायची, पाहता पाहता भांडभर दूध निघायचं. वहिनींना शेळीच्या दोन तंगड्या धरता धरता नाकी नऊ यायचे. शेळीच्या दुधाचा चोरून चहा प्यायला खूप मजा यायची. मावशी आणि आई म्हणायच्या, इंदू इतकं लवकर लवकर दूध काढायला कुठे शिकलीस ग?
3: माय लेकरायची लई साबळवती. हार देवा, या तिन्ही पोरांना लवकर लवकर मोठ कर. आमचे इंदूच लग्न लवकर होऊ दे बाबा. ते बी जावाई येतलाच औरंगाबादचाच, औरंगाबादचाच नवरा तिला मिळू दे, म्हणजे आमची लेख सारखी सारखी येत जात राहील.
2: त्यांच्या आशीर्वादाने खरोखरच मला औरंगाबादमध्ये स्थायिक होता आलं. लग्न झाल्यावर सगळेजण घर पाहायला आले. शहागंजच्या बाजारातून लोणच्याच्या कैऱ्या घेऊन याव्या त्या अण्णांनीच.
3: चल बाई चल, लवकर उचल पावलं.
2: रविवारच्या त्या गर्दीतून वाट काढत काढत एका हातात पिशवी घेऊन अण्णांना सोबत घेऊन सर सर सगळा बाजार पालथा घालायची. भाव पटला, कैरी चांगली वाटली तरच घ्यायची. वेळ लागला तरी हरकत नाही, पण योग्य कैरी अण्णाच घेऊन यायचे. मग ते ओझ मला घेऊ द्यायचे नाहीत, स्वतः व्हायचे. घरी येऊन सुनेला म्हणायचे,
3: गंगा बघ बर कैरी बरी आहे का ते.
2: मग मोठी माय छोटी माय घरी येऊन लोणचं घालून द्यायच्या. आता अण्णा नाहीत, छोटी माय नाही, मोठी माय अंथरुणाला खेळली आहे. पोरं मोठी झाली आहेत, पंडूदादा मोठा डॉक्टर झाला, सगळं कसं छान आहे. पण ही कुटुंब वत्सलता अन्य ठिकाणी कुठं मला पाहायला मिळाली नाही. माणसं साधीच होतीच हो, फारसे श्रीमंत नसतील, पण त्यांच्या मनाची श्रीमंती केवढी मोठी. घरातल्या माणसांनीच घराचं घर पण कायम ठेवलंय, प्रसन्नता ठेवली आहे, जी माझ्यासारख्यांना आणि बाहेरच्यांना सुद्धा सदैव प्रसन्नता देऊन जाते. घरी गेल्यावर थोडा वेळ का होईना, पण माहेरी जाऊन आल्याचं आत्मिक समाधान मिळत. या समाधानापेक्षा अन्य कोणतं सुख मोठं असतं हो. दिवस मे महिन्याचे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर मी अब्दुलभाई कोकणात गोपुरी मुक्कामी गेलो होतो. कोकणचे गांधी कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांचा तिथे आश्रम आहे. कोकण मुळातच झाडामाडांचा प्रदेश. गोपुरी आश्रम तर या झाडांच्या गर्दीत इतका झाकलेला होता की नवीन आलेल्या माणसाला आश्रम तिथल्या त्या कुटी वजा खोल्या शोधूनही सापडत नसायच्या. अप्पासाहेबांनी नुसती नारळी पोफळीची झाडं लावली नव्हती, तर आंबा पेरू फणस अननसांच्या झाडांची खास लागवड केली होती. स्वतः गोपुरी संडासाचा शोध लावून महिला वाया जाणार नाही, त्याचा शेतीला उपयोग होईल अशा तऱ्हेने योजना आखली होती. संडासाच्या पलीकडे प्रचंड मोठी केळीची बाग होती. सगळा महिला त्या केळीला खत म्हणून उपयोगी पडायचा. हिरव्यागार केळींच्या बनात त्या लेकूरवाळ्या केळी 100-125 लेकरं पोटात घेऊन वाकलेल्या असायच्या. पाहायला किती छान वाटायचं. त्या केळीच्या पलीकडे पेरू चिकू डाळिंबांचा बगीचा 7-8 एकरात आकाराला आला होता. त्याच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट, केळी चिकू पेरूच्या मध्ये मोठी विहीर, पाण्यानं तुडुंब भरलेली विहिरीत आत नुसतं पाहिलं तरी डोळे गरागरा फिरायला लागायचे. विहिरीवर मोटार बसवलेली, मोटारीनं बागेला पाणी दिलं जायचं. तांबडी मध्येच थोडी काळी जमीन, पाणी जाताच गटागटा पाणी पिऊन चिरवून घ्यायची. एखाद्या ढेकळाला जरी हात लावला तरी मेणासारखी चिकण माती हाताला लागायची, अगदी मऊशार लोण्यासारखी. शेणानं सारवलेलं मोठं पटांगण होतं. तीन चारशे आश्रमीय मंडळी एका वेळेला सहज प्रार्थनेला बसायची. रात्रीच्या वेळी आम्ही सगळीजण याच पटांगणात आपापल्या पथाऱ्या घेऊन झोपत असू. वर उघड निळशार आभाळ, त्यात लुकलुक करणाऱ्या चांदण्या, पटांगणाच्या चोहो बाजूनी दाट झाडी, जणू या हिरव्याकार दाट झाडापानांचं आम्ही पांघरूनच घेतलंय. उन्हाळा असला तरी कधी फॅनची जरुरी भासली नाही. आंब्या फणसांच्या झाडांचा वारा मंद सुगंधित, तो आम्हाला झोपी घालायचा. आप्पासाहेबांनी त्यांच्या हयातीत ही कोकणपट्टी पार बदलून टाकली. काही कार्यकर्ते निर्माण केले, त्यांच्या हवाली आश्रम केला. तिथलं उत्पन्न, शेतमजूर, त्यांचे प्रश्न काहींच्या हातात सोपवून ते निघून गेले. त्यापैकी एक म्हणजे आमचे अण्णा. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर अण्णासाहेबांवर ही जबाबदारी येऊन पडली. वर्षातून दोन चार वेळा ते तिथे जायचे, आठ दहा दिवस मुक्काम करायचे, हिशोब ठिशोब पाहिजे, तिथल्या फळफळावरांची बाहेरगावी पाठवण्याची सोय लावायचे. काही फळांचा रस पॅकबंद डब्यातून परदेशी पाठवला जायचा, पैकी आमसूल, आंबा, त्यापासून बनणारे अनेक पदार्थ सर्व तयार करून मुंबई, पुणे वा अन्य बाजारपेठेत हा माल पाठवला जायचा. आजूबाजूच्या खेड्यातल्या हजारो स्त्रिया मुलं कामाला येत, उद्योगाला लागत, त्यांना रोजगार मिळे. भात शेतीची कामं संपली की ही कामं त्यांना इतर वेळी भरपूर मजुरी देऊन जात. बहुतेक करून 70% पुरुष मुंबईच्या मिलमध्ये मजूर म्हणून कामाला गेलेले. राहता राहिले स्त्रिया, मुलं, मुली, म्हातारी माणसं. करता तरुण पुरुष कोकणात क्वचितच आढळे. पण हा मुंबईकडे जाणारा मजुरांचा लोंढा कोकणच्या गांधींनी थोपवला होता. त्यांना हाताला काम, पोटाला खास दिला. त्यामुळे त्यावेळची ती माणसं आता गोपुरी आश्रमाची कार्यकर्ती म्हणून जोमानं कामाला लागली होती. आप्पासाहेबांवर त्यांची श्रद्धा होती. ही कोकणची मंडळी म्हणजे फार काटक बरं का. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, दमण्याचं नावच नाही. कमरेभोवती एक धोतर, तेही गुडघ्यापर्यंतच, एवढाच त्यांचा पोशाख. स्त्रियाही नऊवारी लुगडं गुडघ्यापर्यंतच नेसत. गच्च अंगाभोवती आवळलेला, डोईवर मोठा आंबाडा, त्याभोवती ताज्या फुलांची वेणी मारलेली, हात भरून घातलेल्या बांगड्या, काम करताच खळखळ खळखळ वाजणाऱ्या, कपाळावर मोठं लाल भडक्क कुंकू, पोरीसोरी परकर शंपऱ्यातच, पोरं टोरं अर्धा शर्ट अर्ध्या चड्डीत, सगळेजण मिळून मिसळून काम करायचे. भांडण नाही की तंटाने. कधी कधी गाण्याच्या तालासुरावर कामं संपायची. आंब्याच्या रसाच्या पोळ्या, फणसाचे पापड कधी संपायचे तेही कळायचं नाही. आप्पासाहेब पटवर्धनांचा एक नियम होता, जास्तीत जास्त वेळ काम, उरलेल्या वेळात जेवायची तयारी करायची. गव्हाच्या, ज्वारीच्या, हरभऱ्याच्या कण्या एकत्र दळून आणायच्या, त्या कण्या फोडणी द्यायच्या, त्या तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, खोबरं टाकायचं. तो एक प्रकारचा तिखट सांजाच म्हणा ना. त्याच्या बरोबर फणसाच्या गऱ्याची भाजी, वाटीभर ताक, बस संपलं जेवण. सायंकाळी कण्याऐवजी भात असायचा, बाकी सगळा बेत दुपारचाच. या अन्नाला पूर्णान्न म्हणून संबोधलं जायचं. एखादा दिवस तिखट पूर्णान्नाऐवजी गुळ घालून गोड पूर्णान्न करायचंय. पहिले दोन चार दिवस खायला गेलं नाही, पण नंतर कळलं की पूर्णान्नाशिवाय दुसरं काहीच नाही. सपाटून भूक लागली की माणूस आपसुकच कोंडाही गोड मानून खातो ना. हे तर पूर्णान्न होतं. अब्दुल भाई हळूच माझ्याकडे बघायचे, क्यों अब कैसे खा रही हो, कित्ते दिन भूके रहोगी. आणि मग मात्र मी समोर येईल ते खायला लागले. अण्णासाहेबांना त्यांचं खास कडधान्यांचं मोड आलेलं जेवण असे. दोन दिवस आधी मटकी, मूग, मसूर, हरभरा, मेथ्या, शेंगादाणे पाण्यात भिजत घालायचे. रात्री ते फडक्यात बांधून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी 12-1 मोठमोठे मोड आलेले असायचे. ते अख्खे तसेच खाल्ले तर अण्णांना पचायचे नाहीत. मग मी या मोडांना लसूण, तर कधी कांदा, अद्रक घालून पाट्यावर वाटून अण्णांच्या पुढे ठेवायची. थोडेसे मीठ घालून अण्णा हे जेवण चवीनं खायचे. त्यावर ताजं आंबट नसलेलं वाटीभर ताक प्यायचे. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूनी मोठी नदी वाहत होती. गड नावाची. एक दिवस अण्णा म्हणाले, चल इंदू आज आपण पोहायला जाऊया नदीवर. मला तर पोहायला येत नव्हतं, पण अण्णा म्हणाले तर चला. त्यांचे माझे कपडे घेतले, अंगाचा कपड्यांचाही साबण घेतला. गेलो नदीवर. गोड नदी एवढी प्रचंड लांब रुंद भरपूर पाणी असलेली, काळ्या शार पाण्याची नदी प्रथमच पाहिली मी. सकाळची 8-8:30 वेळ. दूरवर बाया कपडे धुत होत्या, पोरटोर नदीत डुंबत होते. दूरवर गाई म्हशी सुद्धा त्यांच्या मालकासह डुंबत होत्या. अण्णांनी नदीच्या काठावर दगडावर चप्पल काढली, भराभर कपडे काढले, माझ्या हातात दिले. अरे बघता बघता माझ्या समोरच्या खोल पात्रात धाडकन उडी घेतली, पाणी चोहोबाजूला उडालं. मी अर्धी अधिक ओली झाले. अण्णा माझ्या समोर उडी मारून पाण्यात गायब झाले, कुठं गेले दिसेनासेच झाले. मी तोंडा डोळ्यावर उडालेलं पाणी साडीच्या पदरांनी पुसलं, डोळे फाड फाडून पाहायला लागले, अण्णा कुठे दिसतात का. 2-4 मिनिटं झाली तरी अण्णा कुठंच दिसेनात. नकळत मी ओरडलेच, अण्णा अण्णा बाहेर या, मला भीती वाटतीये. मी घाबरून पुन्हा ओरडले, बाहेर या अगोदर अण्णा. मी कधीच नदी पोहणं असं आतवर जाणं पाहिलंच नव्हतं. मनात काहीतरी वाईट विचार यायला लागले. अण्णा आत बुडाले तर नाहीत? सुसर मगर असं काहीतरी आत असेल. अंगावर भीतीनं काटे झाले, जोराने पुन्हा एकदा ओरडले, अण्णा अण्णा लवकर बाहेर या. हे वाक्य संपतय न संपतय तोच अण्णा माझ्या पुढ्यात दगडावर येऊन सुद्धा बसले. मला आश्चर्यच वाटलं, अण्णा होते कुठे, इथे आले कसे. अण्णांचं 70-72 वर्षाचं वय, तरुणालाही लाजवील असं पाण्यात सुळकांडी मारणं पोहण मला हतबल करून सोडलं. खर तर मी 19-20 वर्षांची तरुणी, पण तेच माझ्यापेक्षा कितीतरी तरुण होऊन सराईतासारखं नदीत पोहत होते. हा पहिला दिवस त्या नुसतं काठावर उभं राहण्यातच गेला. अण्णा म्हणाले, तुम्हा पोरींना पोहायला आलं पाहिजे. पुन्हा तेच म्हणाले, तू तरी कशी शिकणार म्हणा. तुम्हा पोरींना आम्ही छात्रालयांच्या तुरुंगातच कित्येक वर्ष डांबून ठेवलं, काय शिकणार तुम्ही. अभ्यासा व्यतिरिक्त काही येतंय का तुम्हाला.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 19वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
4: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी अक्षर सोबत आली की निर्माण होता शब्द आणि शब्द एकत्र येणं म्हणजे वाक्य आणि वाक्याचा संग्रह म्हणजे पुस्तक किंवा संभाषण. पण शब्द व वाक्य कशी बोलावी, केव्हा बोलावी, कोणत्या स्वरात बोलावी ह्याचं जर ज्ञान नसेल तर त्याचे अर्थ बदलायला वेळ लागत नसतो. म्हणतात की शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जाण्याची त्यात शक्ती असते. भिंत उभी न करता माणसं तोडून टाकण्याचे पूर्ण सामर्थ्य शब्दात असतं. पण हेच शब्द जेव्हा आपुलकीच्या आणि स्नेहाच्या माध्यमातून येतात तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जाणवत असतात. शब्दांची शक्ती जो ओळखतो तो त्याचा योग्य वापर करून जग जिंकू शकतो. पण हीच शब्द जर का उग्रता, द्वेष, राग, हेवा आणि प्रतिशोधाच्या भावनेतून येत असतील तर ते नक्कीच सर्वत्र विष लावण्याचे काम करतील. म्हणून शब्द सांभाळा. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 25 सप्टेंबर हा दिवस समाज कल्याण आणि आरोग्याच्या दृष्टीने जगभर आनंदाने पाहिला जातो. जागतिक फार्मासिस्ट दिन. आरोग्य यंत्रणेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या जगभरातील औषध निर्माण शास्त्रज्ञ आणि फार्मासिस्ट बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. योग्य औषधांचा सल्ला देऊन आणि रुग्णाची काळजी घेऊन लाखो लोकांचे प्राण वाचवण्यात फार्मासिस्टचं योगदान अनमोल असतं. अंत्योदय दिवस. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात हा दिवस पाळला जातो. अंत्योदय म्हणजे समाजातील अगदी शेवटच्या स्तरातील गरीब उपेक्षित घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवणं. आज भारताच्या अंतराळ इतिहासातील एका महान मार्गदर्शकाची आणि एका थोर तत्वज्ञाची जयंती आहे. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिलेले महान शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टीचे नेते प्राध्यापक सतीश धवन यांची आज 106वी जयंती. श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्राला त्यांचंच नाव देण्यात आलंय. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला स्वावलंबी बनवण्यात आणि तरुण शास्त्रज्ञांची फळे घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन या तत्वज्ञानाचे प्रणेते, ज्येष्ठ विचारवंत आणि समाज सुधारक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. आणि आजचा मनभावन सुविचार. अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे आणि यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देणं हेच जगातील सर्वात महान नेतृत्वाचं लक्षण असतं. पद किंवा अधिकाराने नव्हे तर तुमच्या मनाच्या मोठेपणाने माणसं जिंकली जातात. ऑगस्ट 1979 मधील गोष्ट आहे. भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपक यान म्हणजेच SLV-3 श्रीहरिकोटा इथून अवकाशात झेपावणार होते. मोहिमेचे डायरेक्टर होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि इस्रोचे अध्यक्ष होते प्राध्यापक सतीश धवन. उड्डाण झाले पण दुसऱ्याच टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ते यान उपग्रहासह थेट बंगालच्या उपसागरात कोसळले. शास्त्रज्ञांची कित्येक वर्षांची मेहनत काही मिनिटात समुद्रात बुडाली. डॉक्टर कलाम प्रचंड घाबरले होते कारण संपूर्ण जगाचे मीडिया प्रतिनिधी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी बसलेले होते. तेव्हा इस्रो प्रमुख सतीश धवन पुढे आले आणि त्यांनी कलामांना थांबवलं आणि स्वतः माईक समोर गेले. पत्रकारांनी तीव्र टीका केली तेव्हा शांतपणे सतीश धवन म्हणाले, आमची तांत्रिक चूक झाली आहे, आम्ही अयशस्वी झालो, पण मला माझ्या शास्त्रज्ञांवर आणि तंत्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. पुढील वर्षात हीच टीम देशाला यशस्वी उड्डाण करून दाखवेल. त्यांनी सर्व दोष स्वतःवर घेतला. ठीक एका वर्षानंतर 18 जुलै 1980 रोजी भारताने रोहिणी उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या पाठवला. जेव्हा जगभरातून कौतुक झालं तेव्हा सतीश धवन यांनी स्वतः पत्रकार परिषदेत जाणं नाकारलं. त्यांनी डॉक्टर कलामांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, कलाम, आजचा दिवस तुमचा आणि तुमच्या टीमचा आहे. तुम्ही स्वतः जाऊन जगाला यशाची बातमी सांगा. तात्पर्य हेच, कुटुंब असो, नोकरी असो वा व्यवसाय, वाईट काळात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि चांगल्या काळात त्यांचं कौतुक करा. असा दिलदार स्वभावच माणसाला अमर बनवतो. तेव्हा श्रोते हो, आज 25 सप्टेंबरचा हा शुक्रवार आपल्याला जबाबदारी आणि दिलदारपणाची खूप मोठी शिकवण देतो. सतीश धवन यांचं जीवन सांगतं की चुका दुसऱ्यांवर ढकलण्यापेक्षा स्वतः स्वीकारणं हे माणसाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आजच्या या विकेंडच्या उंबरठ्यावर दोन संकल्प करू शकता. पहिला म्हणजे आठवडाभरात कामात काही चुका झाल्या असतील तर कोणावरही आरोप न करता त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा म्हणजे आज आपल्या आरोग्याची निगा राखणाऱ्या एखाद्या फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचे आभार माना. कामाचा ताण बाजूला ठेवून विकेंडला कुटुंबासोबत छान गप्पा मारा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या व्यापक विचारात आणि जबाबदार वागण्यात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो.
चला तर मग आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावे? भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेने सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरता करावे, म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे. तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले तरी ती भगवंताकरता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले. आपण देहाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते. नवऱ्याचे कदाचित ती फारसे करतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड

अडचणींना अगदी तात्पुरते महत्व येते. ध्येय मात्र आधी निश्चित करावे. भगवन नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे. नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे, आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेले विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही. आजचे बोधवचन. कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. जानकी जीवन स्मरण. जय.

शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की आपण शेतीच्या भरोशावर जर आपण आज राहिलो नसतं तर त्याच्यामधून आपल्याला जो आर्थिक फायदा जितका पाहिजे तितका मिळत नाही. म्हणून आपण एकीकृत शेती व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीला आपल्याला जोडधंद्याची जोड द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, दुग्ध व्यवसाय असो, रेशीम उद्योग असो, तर आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याजवळ असणाऱ्या भांडवलानुसार या बाबीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणत्या जोडधंद्याची आपण शेतीला जोड देऊ शकतो. आणि आपल्याजवळ जर योग्य बाबीच जर असतील तर आज या शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. तर ही हा जो मत्स्य व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर या मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक ज्याला आपण पायाभूत बाबी म्हणतो त्या जाणून घेणं गरजेचं आहे. मत्स्यपालनासाठी नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरुगी माशाच्या जातीची निवड ही फायदेशीर ठरते. भारतीय प्रमुख कार्प ज्याला आपण कतला, रोहू आणि मृग या तीन जातीचा ज्याच्यामध्ये समावेश होतो ह्या प्रामुख्यानं ज्या आहेत पृष्ठभागाजवळ मध्यभागातील व तळातील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती ह्या मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. या माशांना चांगली मागणी आहे. मत्स्य व्यवसायाकरता लागणारं जे तांत्रिक बाबी आहेत याच्याकरता महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर तळे खोदण्यापूर्वी मुरुम किती खोलवर आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. पाणी पाझराचे प्रमाण तपासून घ्यायला पाहिजे. त्याकरता आपण तळे खोदण्यापूर्वी एक ट्रायल पीट घ्यायला पाहिजे, साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर किंवा या मापाचा जर आपण खड्डा केला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की पाणी पाझराचं प्रमाण किती आहे. तळे जे आहे ज्याला आपण मत्स्य तळे म्हणतो ते साधारणतः किमान 6 फूट खोल आपल्याला खोदणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे वाहते पाणी तळ्यात घेता येईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या नंतर तळ्यातील खाली जाणारी पाण्याची पातळी पुन्हा विहिरीतून किंवा नाल्यातून किंवा कालव्यातून भरण्याची व्यवस्था तिथं पाहिजे. मत्स्य उत्पादन घेताना पावसाळ्यात तळ्यापर्यंत पोहोचण्याकरता पक्का रस्ता पाहिजे. आणि मत्स्योत्पादन आपण घेताना पाण्याची पातळी टिकून ठेवणं जसं महत्त्वाचं आहे तसंच पाळलेले मासे यांना प्राणवायू व खाद्यान्न ज्याला म्हणतो आपण किंवा खाद्य

0: म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल याची सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. तर ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या आपण मत्स्य व्यवसाय करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मग आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता पाऊल टाकलं असं आपण समजू शकतो. परंतु एकदा मानसिकता आपली तयार झाली आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ जर असतील तर या संदर्भात विशेषतः मत्स्य व्यवसायाकरता लागणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणाकरता किंवा तांत्रिक मदतीकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जो मत्स्य विभाग आहे त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून संदेश एवढाच राहील की पायाभूत बाबी मत्स्य व्यवसायात कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि अधिक मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभाग शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य.
1: विकासाची ही द्रुतगती सुद्धा काही नियमांनुसार होत असली पाहिजे. कल्पना करा की हे नियम आपण शोधून काढले, त्यांचं रहस्य आपण समजून घेतलं आणि आपल्या गरजेप्रमाणे त्यांचा उपयोग केला तर आपला विकास निश्चितच होईल. आपल्या विकासाला जलद गती प्राप्त होईल, आपली प्रगती लवकर होईल आणि याच जन्मात आपण पूर्णावस्थेला पोहोचू. ही आपल्या जीवनाची उच्च बाजू आहे. हे पूर्णत्वच मनाचा किंवा मनाच्या शक्तीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचं अंतिम ध्येय आहे. पैसा किंवा इतर भौतिक वस्तू देऊन इतरांना मदत करणं आणि निर्विघ्नपणे जीवन घालवण्यास शिकवणं या गोष्टी गौण होत. मानवाला पूर्णत्वाची प्राप्ती करून देणं हा या शास्त्राचा उपयोग आहे. त्यासाठी युगानुयुग वाट बघण्याची काही आवश्यकता नाही. महासागरातल्या लाटांबरोबर इकडे तिकडे वाहत जाणाऱ्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जड प्रवृत्तीच्या हातातलं केवळ खेळणं बनण्याची गरज नाही. आपण शक्ती संपन्न व्हावं, आपल्या विकासाचं कार्य आपल्या स्वतःच्या हाती घ्यावं, ते निसर्गावर सोपवू नये आणि अखेर या मर्यादित जीवनाच्या पलीकडे जावं ही या शास्त्राची अपेक्षा आहे. हेच या शास्त्राचं उदात्त ध्येय आहे. ज्ञान, शक्ती आणि सुख याबाबतीत मानवाची प्रगती होत आलेली आहे. मानवजात ह्या दृष्टीने आपली सतत प्रगती होते आहे हे सत्य आहे, अगदी सत्य आहे हे आपण पाहतो. व्यक्तीच्या बाबतीत हे खरं आहे? होय, काही प्रमाणात ते खरं आहे. तथापि पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो की आपण ह्याला मर्यादा कुठे घालायची? मी केवळ थोड्याच अंतरावरच पाहू शकतो, पण मी असा एक माणूस पाहिलेला आहे की तो आपले डोळे मिटून दुसऱ्या खोलीत काय घडतं हे पाहू शकतो. यावर माझा विश्वास नाही असं तुम्ही जर म्हणालात तर कदाचित 2-3 आठवड्यात तो मनुष्य तुमच्या ठिकाणी तसं सामर्थ्य निर्माण करेल. ही गोष्ट कोणालाही शिकवता येईल. दुसऱ्याच्या मनात काय घडतं आहे हे कसं सांगावं हे काही माणसांना 5 मिनिटात सुद्धा शिकवता येईल. ह्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येण्यासारख्या आहेत. आता या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मनाच्या शक्तीला कुठे मर्यादा घालता येईल? जर खोलीच्या कोपऱ्यात दुसऱ्या माणसाच्या मनात काय घडतंय हे एखाद्या माणसाला सांगता आलं तर त्याला दुसऱ्या खोलीतील माणसाच्या मनातील गोष्ट का सांगता येऊ नये? एवढंच नव्हे तर कुठेही असणाऱ्या माणसाच्या मनातील विचार त्याला का सांगता येऊ नये? का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे शक्य नाही असं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाही. हे कसं घडतं हे आपल्याला माहीत नाही एवढं फार तर आपण म्हणू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी शक्य नाहीत असं म्हणण्याचा हक्क भौतिक शास्त्रज्ञांना नाही. आम्हाला कळत नाही एवढंच त्यांना म्हणता येईल. कोणत्याही शास्त्राला काही घटनांची माहिती गोळा करावी लागते, त्यावरून सामान्य नियम बनवावे लागतात, सिद्धांत शोधावे लागतात आणि सत्यकथन करावं लागतं. एवढं शास्त्राचं काम आहे. पण सत्य घटनाच जर आपण नाकारल्या तर आपल्याला शास्त्र कसं बनवता येईल? मनुष्य किती शक्ती संपादन करू शकेल याला काही मर्यादा नाही. भारतीय मनाचं असं वैशिष्ट्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल त्याला आवड उत्पन्न झाली की त्यात ते सर्वस्वी घडून जातं आणि इतर गोष्टींची ती उपेक्षा करतं. भारतामध्ये किती शास्त्रांचा उगम झाला हे आपण जाणताच. गणिताचा आरंभ तिथे झाला. संस्कृतमध्ये मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे 1, 2, 3 यापासून शून्यापर्यंत जाणारे आकडे तुम्ही अजूनही मोजत आहात. तुम्हाला हेही माहिती आहे की बीजगणिताची सुरुवात भारतात झाली. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत भारतीयांना न्यूटनच्या जन्माच्या आधीच हजारो वर्ष माहिती होता. हे वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या. भारतीय इतिहासाच्या एका विशिष्ट कालखंडात मानव आणि मानवी मन या एका विषयाने सगळ्या भारतीयांना नुसतं वेड लावून सोडलेलं होतं. आणि त्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती, त्याचं आकर्षण इतकं तीव्र होतं, याचं कारण असं की आपलं अंतिम ध्येय गाठण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं त्यांना वाटत होतं. त्या काळात भारतीयांची अशी खात्री होऊन चुकली की काही विशिष्ट नियमांनुसार मन वाटेल ती गोष्ट करू शकतं. याचा परिणाम असा झाला की मनाचं सामर्थ्य हा त्यांच्या अभ्यासाचा मोठा विषय झाला. मंत्र, तंत्र, जादू आणि इतर अनेक प्रकारच्या सिद्धी हा काही त्यांच्या पक्षी अलौकिक विषय राहिला नाही. तर पूर्वी तिथे भौतिक शास्त्र ज्याप्रमाणे शिकवली जात त्याप्रमाणे हे शास्त्रही नियमितपणे शिकवण्यात येऊ लागलं. त्यांचा या गोष्टीवर इतका विश्वास बसला की भौतिक शास्त्र जवळजवळ मरणाच्या पंथाला लागली. त्यांच्या मनापुढे एवढी एकच गोष्ट सतत उभी राहिली. निरनिराळ्या पंथाच्या योग्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग सुरू केले. काहींनी प्रकाशासंबंधी प्रयोग केले, शरीरामध्ये निरनिराळ्या रंगांचे प्रकाश किरण काय बदल घडवतात हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता। ते एका ठराविक रंगाचा कपडा घालत, एका ठराविक रंगाच्या प्रकाशात वावरत आणि एका ठराविक रंगाचं अन्न खात। अशा रीतीने अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले। दुसऱ्या काही माणसांनी स्वतःचे कान उघडे ठेवून किंवा बंद करून आवाजासंबंधीचे प्रयोग केले। दुसऱ्या काही लोकांनी घ्राणेंद्रिय वगैरे दुसऱ्या विषयांवर अनेक प्रयोग केले। या सगळ्या प्रयोगांचा हेतू हा होता की वस्तूंचं मूळ कारण समजावं, त्यांच्या सूक्ष्म अंगांचा परिचय व्हावा आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी खरोखर अत्यंत आश्चर्यकारक सामर्थ्य प्रकट केलं। भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे, हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे, सर्व शक्ती आत्म्यातच आहे। ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसं प्रलोभन आहे।

नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा यामध्ये आपण जाणून घेऊया उचकी. आपल्याला एखाद्या वेळेस उचकी लागते आणि आपण म्हणतो की कोणी जवळच्यानेच आपली आठवण केली आहे. खरंच असं आहे का? चला उचकी याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ज्या वेदीत हिक हिक असा आवाज येतो त्या वेधीला व्यवहारात आपण उचकी म्हणतो आणि आयुर्वेदानुसार त्याला हिक्का असेही म्हणतात. श्रोतेहो, याची कारणे कोणती आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया. श्रोतेहो, सामान्यतः खोकल्याची आणि दम्याची जी कारणे आहेत तीच आपल्याला सर्वसाधारणपणे उचकीची कारणे म्हणूनही सांगता येईल. यासाठी उपाय आहे पोट साफ ठेवणे. त्यानंतर शंख भस्म 250 मिलीग्रॅम या प्रमाणात दिवसातून 3 ते 4 वेळा गरम पाण्याबरोबर घेतल्याने उचकी कमी होते. किंवा केळ्याच्या मुळाचा रस जो आहे 2-2 चमचे दिवसातून 3 ते 4 वेळा घेतल्यानेही आपल्याला बराच फरक जाणून येतो. किंवा हेही शक्य नसल्यास आपण भेड्याचे जे चूर्ण आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्यानंतर काळी मिरीचे चूर्ण आहे ते 50 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा विशेषतः जेवणानंतर गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो. श्रोतेहो, उचकी या आजारावर शक्य असल्यास आपण हेही करू शकतो. जसं कर्पूर कासरी चूर्ण जे आहे 1-1 ग्रॅम या समप्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा आपण दिवसातून घेऊ शकतो. त्यामुळे उचकी या आजारात बराच फरक जाणून येतो. त्यानंतर आहे पिपली चूर्ण आहे 50 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम या प्रमाणात 2 ते 3 वेळा घेतल्यानेही बराच फरक जाणून येतो. हेही आपल्याला शक्य होत नसल्यास मयूर पिच्छमासी हे जे चूर्ण आहे ते 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा घेतल्यानेही आपल्याला फरक जाणवतो. श्रोतेहो, सूत शेखर रस आहे किंवा कर्पूर काचरी आहे किंवा शंखवटी आहे हेही आपण उचकी या आजारावर उपाय म्हणून घेऊ शकतो. त्यामध्ये सुरत शेखर रस जो आहे तो 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन 2 ते 3 वेळा आपण दिवसातून घेऊ शकतो. त्यानंतर कर्पूर काचरी आहे 1 ग्रॅम, शंख भस्म 250 मिलीग्रॅम, सैंधव मीठ 50 मिलीग्रॅम, पिंपळी चूर्ण 250 मिलीग्रॅम यांचे चूर्ण घेऊन ते दिवसातून 3 ते 4 वेळा मध किंवा गरम पाण्याबरोबर घ्यावे, फरक जाणून येतो. श्रोतेहो, शंखवटीच्या 2-2 गोळ्या गरम पाण्याबरोबर दिवसातून 2 ते 3 वेळा खाल्ल्यानेही आपल्याला उचकी या आजारात फरक जाणून येतो. व्यायाम करावा, सकाळी लवकर उठणे, पोटाला बेंबीच्या भोवती भरपूर तेल लावावे पण चोळू नये, नंतर गरम पाण्याने पोट शेकून घ्यावे, त्यामुळे उचकी या आजारात बराच फरक जाणवून येतो.

नमस्कार मित्रांनो, मी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मित्रांनो, आपला आवडता कार्यक्रम युवा शक्ती यात आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण आज आपण कोणाची बाजू घेणार नाही, ना फक्त युवकांची ना फक्त पालकांची. आज आपण समजून घेणार आहोत दोन्ही पिढ्यांना. मित्रांनो, तुमच्या घरात कधी असं झालंय का, आई म्हणते सतत मोबाईल मध्ये काय बघतेस, आणि आपण म्हणतो आई सगळं काम मोबाईल वरच असत. बाबा म्हणतात आमच्या वेळी आम्ही इतकं शिकत नव्हतो तरी काम केलं, आणि आपण म्हणतो पण बाबा आज कॉम्पिटिशन खूप आहे. आजी म्हणते आमच्या काळात मुलं संध्याकाळी घराबाहेर खेळायची, आणि आजीची मुलं म्हणतात आजी आम्ही ऑनलाईन गेम खेळतो. म्हणजे काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, जीवनशैली बदलली, पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे, ते म्हणजे नाती. आणि म्हणूनच आजचा आपला विषय तोच, जनरेशन गॅप. हो, दोन पिढ्यांमधील अंतर. दोन पिढ्यांमध्ये विचार, अनुभव, जीवनशैली आणि अपेक्षांमध्ये निर्माण होणारे अंतर. पण हे अंतर कमी करता येतं का? हो. कसं? संवादातून. आज आपण याच प्रवासावर जाणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या आजी आजोबांच्या पिढीपासून. त्या काळात आजच्या सारखी टेक्नॉलॉजी नव्हती. मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, पण एकमेकांसाठी वेळ होता. शेजारी कोण राहतं हे माहिती होतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद होता. सण समारंभात सगळे एकत्र यायचे. आणि मनोरंजन, आजीची गोष्ट, एक होता राजा एक होती राणी, आणि आपण 5 मिनिटात झोपायचो. त्या पिढ्याने कमी सुविधांमध्ये जीवन जगलं. त्यांच्याकडे साधनं कमी होती, पण अनेकदा साधेपणा जास्त होता. तुमच्यापैकी किती जणांनी आजी किंवा आजोबांकडून एखादी गोष्ट ऐकली आहे, आणि त्यापैकी किती जणांना ती गोष्ट अजूनही आठवते? हेच तर कनेक्शन आहे. टेक्नॉलॉजी नसतानाही कनेक्शन होता. आता येऊया आपल्या आई बाबांच्या पिढीकडे. त्यांनी एक वेगळा काळ पाहिला. त्यांनी टेक्नॉलॉजीचा जन्म आणि तिची वाढ दोन्ही पाहिली. त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींसाठी संघर्ष होता. नोकरी, घर, शिक्षण, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या. त्यांनी अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाला प्राधान्य दिलं. आणि म्हणूनच जेव्हा ते आपल्या करिअर बद्दल बोलतात, पुढे काय करणार, किंवा म्हणतात नोकरी स्थिर असली पाहिजे, तेव्हा त्या मागे अनेकदा त्यांचा स्वतःचा अनुभव असतो. त्यांना सुरक्षित भविष्य हवं असतं. पण आजचा युवक वेगळा विचार करतो. तो म्हणतो मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात जायचं आहे, आणि तिथून सुरू होतो जनरेशन गॅप. हो, आता येऊया आपल्याकडे. आजचा युवक, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, आपल्याकडे गुगल आहे, यूट्यूब आहे, ऑनलाईन कोर्सेस आहेत, नवीन करिअर ऑप्शन्स आहेत, फ्रीलान्सिंग आहे, स्टार्टअप आहेत, कंटेंट क्रिएशन आहे, AI आहे, म्हणजे संधीची कमतरता नाही. पण संधी वाढल्या आहेत आणि कन्फ्युजन देखील वाढलं आहे. आज एका मुलाला 10 करिअर ऑप्शन दिसतात आणि प्रश्न पडतो नक्की कोणता निवडू. एक मित्र म्हणतो हे कर, दुसरा म्हणतो नाही ते कर. सोशल मीडियावर कुणीतरी यशस्वी झालेलं दिसतं आणि आपण स्वतःला विचारतो मी कुठे आहे. म्हणून आजच्या युवकाला फक्त फ्रीडम नाही, त्याला डायरेक्शन देखील हवी आहे. आता मुख्य प्रश्न, जनरेशन गॅप. हो, जनरेशन गॅप निर्माण का होतो? अनुभव वेगळे. पालकांनी एक काळ पाहिला, युवक दुसऱ्या काळात वाढतो आहे. टेक्नॉलॉजी पालकांसाठी स्मार्टफोन एक साधन असू शकतो, पण युवकांसाठी तो कम्युनिकेशन, एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि अनेक कामांचं माध्यम आहे. करिअर, पूर्वी काही पारंपरिक करिअर ऑप्शन लोकप्रिय होते, आज नवीन क्षेत्र निर्माण झाली आहेत. अपेक्षा, पालकांना सुरक्षितता हवी. युवकाला अनेकदा आवड आणि स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं. संवादाचा अभाव आणि सर्वात मोठं कारण,
आपण एकमेकांचं बोलणं ऐकतो कमी आणि उत्तर देतो जास्त. हे वाक्य लक्षात ठेवा, संवाद तुटला की गैरसमज वाढतात. आता हा सेगमेंट थोडा मजेशीर, पालकाचं फेवरेट सेंटेन्स, आमच्या वेळी असं नव्हतं. हो, आमच्या वेळी मोबाईल नव्हते, आमच्या वेळी एवढे पैसे खर्च होत नव्हते, आमच्या वेळी मुलं लवकर उठायची. आणि युवकाचं फेवरेट सेंटेन्स, पण आता वेळ बदलला आहे. दोन्ही वाक्य चुकीची नाहीत. हो, वेळ खरंच बदलला आहे, पण याचा अर्थ जुन्या पिढीचा अनुभव युजलेस झाला असं आहे का? तर नाही. आणि आधुनिक विचार म्हणजे जुन्या पिढीचा अपमानही नाही. मित्रांनो, जनरेशन गॅप कमी करण्यासाठी फक्त युवकांनी बदलायचं का? नाही, दोन्ही बाजूंनी प्रयत्न आवश्यक आहे. पालक युवकांकडून शिकू शकतात. काय शिकू शकतात? तर ते म्हणजे टेक्नॉलॉजी, नवीन करिअर ऑप्शन्स, नवीन कम्युनिकेशन मेथड, नवीन स्किल्स आणि बदलत्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण संयम, मेहनत, जबाबदारी, कठीण परिस्थितीत टिकून राहणं, पैशाची किंमत, कुटुंबाची किंमत आणि अनुभवातून शिकण्याची कला. कारण गुगल आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकतं, पण अनुभवाची किंमत गुगल नेहमी शिकवू शकतं असं नाही. पालकांचा प्रत्येक सल्ला योग्य असेलच असं नाही, परत प्रत्येक सल्ला दुर्लभ करण्यासारखी नसतो. एका समजा आणि मग स्वतः निर्णय घ्या. एक मजेदार दृश्य कल्पना करा. एकाच घरात चार लोक आहेत, आई मोबाईलवर, बाबा मोबाईलवर, मुलगा मोबाईलवर, मुलगी मोबाईलवर आणि मग व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज. घरात कोणी आहे का? आपण कनेक्टेड आहोत, पण कधी कधी इमोशनली डिस्कनेक्टेड होतो. पूर्वी लोक समोर बसून बोलायचे, आज मेसेज करतात. पूर्वी काय झालं हा प्रश्न चेहरा पाहून विचारला जायचा. आज यू ओके असा मेसेज येतो. टेक्नॉलॉजी वाईट नाही, पण टेक्नॉलॉजीमुळे माणसांसंबंधला संवाद कमी होऊ नये. आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा, करिअर. कधी पालक म्हणतात ही नोकरी कर, युवक म्हणतो मला दुसरं काही करायचं आहे. पालक म्हणतात त्यात फ्युचर आहे का? युवक म्हणतो मला माझी आवड फॉलो करायची आहे. दोघांचाही हेतू वेगळा असू शकतो. पालक भविष्याची सुरक्षितता पाहतात, युवक स्वतःची आवड आणि ओळख पाहतो. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे. युवकांनी फक्त तुम्हाला काही समजत नाही असं म्हणू नये, आणि पालकांनी तुला अजून काही कळत नाही असं म्हणण्याऐवजी तुझा प्लॅन काय आहे असा विचारावा. हा एक छोटासा बदल मोठा फरक घडवू शकतो. चला आता काही प्रश्नांवर येऊया. तुमच्या घरात जनरेशन गॅप सर्वात जास्त कोणत्या विषयावर जाणवतो? करिअर, मोबाईल, फ्रेंड्स, क्लोथ्स, एज्युकेशन, लाईफस्टाईल? उत्तर तुमच्या मनात असू द्या. तसाच पुढचा प्रश्नही तसाच, तुम्हाला तुमच्या पालकांमध्ये कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? हेही उत्तर स्वतःला विचारा. आणि पालकांना तुमच्या कोणती गोष्ट समजून घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? पुढील मला एक अजून प्रश्न पडतो, तो म्हणजे तुम्ही पालकांना किती वेळ देतात? कदाचित या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांकडे असेल असं नाही. तर ह्या सर्व गोष्टीवर उपाय काय? सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे ऐका. फक्त स्वतःचं सांगू नका, समोरच्याचंही ऐका. प्रश्न विचारा, मग गैरसमज करण्याऐवजी विचारून घ्या. अनुभव शेअर करा. पालकांनी त्यांचे अनुभव सांगावेत, युवकांनी त्यांचे नवीन अनुभव सांगावेत. टेक्नॉलॉजी सोबत बाउंड्रीज ठेवा. मोबाईल वापरा, पण कुटुंबासाठीही वेळ काढा. रिस्पेक्ट, मत वेगळं असू शकतं, पण आदर कायम ठेवा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते, जनरेशन गॅप म्हणजे फक्त वयाचं अंतर नाही, तो विचारांचा फक्त फरक असू शकतो, अनुभवाचा फरक असू शकतो, टेक्नॉलॉजीचा फरक असू शकतो, पण फरक असणं चुकीचं नाही. संवाद न करणं समस्या आहे. आईची पिढी वेगळी, बाबांची पिढी वेगळी, आजी आजोबांची पिढी वेगळी आणि आपली पिढी वेगळी, पण आपल्या जोडणारी एकच गोष्ट, ते म्हणजे कुटुंब. हो, कधी आईचा फोन आला तर नंतर बोलते म्हणण्याआधी एकदा विचार करा. कदाचित तिला फक्त तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं असेल. बाबा पुन्हा विचारतात कधी येणार, तर कदाचित त्यांना तुमची काळजी असते. आजी एखादी जुनी गोष्ट पुन्हा सांगते,
तर कदाचित तिच्यासाठी ती गोष्ट अजूनही खास असते. आणि आपण युवक आपण म्हणतो मला समजून घ्या, पण त्याच वेळी आपणही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण नातं टिकवण्यासाठी नेहमी कोणीतरी जिंकणं आवश्यक नसतं, कधी कधी दोघांनीही थोडं समजून घेणं पुरेसं आहे. मित्रांनो, आज आपण दोन पिढ्यांमध्ये भिंत उभी करण्यासाठी इथे जमलेलो नाही, आपण पूल बांधण्यासाठी जमलेलो आहोत. जुन्या पिढीकडे अनुभव आहे, नव्या पिढीकडे ऊर्जा आहे. जुन्या पिढीकडे संयम आहे, नव्या पिढीकडे नवीन कल्पना आहेत. जुन्या पिढीकडे मुळे आहेत आणि नव्या पिढीकडे पंख आहेत. मग मुळे आणि पंख एकत्र आले तर एक मजबूत भविष्य तयार होऊ शकतं. आणि मलाही असं वाटतं की पालकांनी काही वाक्य वापरणे आता कमी करावीत. जसं की आमच्या वेळी मोबाईल नव्हता, आमच्या वेळी मुलं मैदानावर खेळायची, आमच्या वेळी एवढे पैसे खर्च करायचे नाही. हे डायलॉग तुम्ही किती वेळा ऐकले आहेत? हो, आजचा युवक हे दररोजच ऐकत असेल. हे खरं आहे, आज मोबाईल आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर फोन, नाश्ता करताना फोन, कॉलेजमध्ये फोन, प्रवासात फोन, आणि रात्री झोपताना शेवटची रील असं म्हणून झोपणे. पण पालकांना काय दिसतंय? त्यांना दिसतं मुलगा सतत मोबाईल मध्ये आहे. युवकाला काय वाटतं? माझं शिक्षण, माझे मित्र, माझं काम सगळं मोबाईलवर आहे. म्हणून प्रश्न मोबाईलचा नाही, प्रश्न आहे आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय. हा खूप मोठा प्रश्न आहे. एक काळ होता करिअर म्हणजे काही मोजके पर्याय, डॉक्टर, इंजिनियर, टीचर, गव्हर्नमेंट जॉब. पण आज युवक म्हणतो मला कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे, मला फोटोग्राफर व्हायचं आहे, मला डिझायनर व्हायचं आहे, मला फ्रीलान्सिंग करायचं आहे. आणि पालकांचा प्रश्न, यातून फ्युचर आहे का? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांकडे असेल असं नाही. हा प्रश्न चुकीचा आहे असेही नाही, आणि युवकाचं स्वप्नही चुकीचं नाही. मग काय करायचं? स्वप्न प्लस प्लॅनिंग प्लस स्किल प्लस रिस्पॉन्सिबिलिटी. फक्त मला हे आवडतं पुरेसं नाही, आणि फक्त लोक हे करतात म्हणून करिअर निवडणंही योग्य नाही. आपल्या आवडीसोबत वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. आपण अनेकदा म्हणतो माझे पॅरेंट्स मला समजत नाहीत, पण कधी आपण विचार केला आहे का? आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? म्हणून आता शेवटचं एक ठरवूनच टाका. आजपासून पालकांनी युवकांचं ऐकावं, युवकांनी पालकांचं ऐकावं. मतभेद असतील पण संवाद थांबू देऊ नका, प्रश्न असतील पण नातं तोडू नका, विचार वेगळे असतील पण आदर सोडू नका. कारण शेवटी पिढ्या वेगळ्या असल्या तरी नाती एकच असतात. म्हणून आजचा आपला शेवट इथेच होतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन आपल्या आवडत्या कार्यक्रमात युवा शक्तीमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ओटीपी सांगितला नाही, पिन कुणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ ओटीपी सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत OTP न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ऍप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि टीम व्हिवर सारखे स्क्रीन शेअरिंग ऍप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ऍक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ऍपला चुकून असा ऍक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार करू शकता, कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर्ज शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काही दिवस असे असतात ना जे कॅलेंडरवर संपतात पण मनातून कधीच संपत नाहीत. गणेशोत्सवाचे हे 10 दिवस अगदी असेच. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की घराघरात लगबग सुरू होते. कुठे सजावटीची तयारी, कुठे आरतीची तयारी, कुठे मोदकांचा सुगंध, तर कुठे बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झालेली लहान मुलांची नजर. आणि मग एक दिवस ढोल ताशांचा गजर होतो, गणपती बाप्पा मोरया जयघोष सुरू होतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतं. त्या क्षणी घरात फक्त गणपतीची मूर्ती येत नाही, त्यासोबतच आनंद येतो, सकारात्मकता येते, उत्साह येतो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण बघता बघता 10 दिवस निघून जातात आणि आज अनंत चतुर्दशी. आज पुन्हा ढोल ताशांचा आवाज आहे, पण आज त्या आवाजात उत्साहासोबत एक हळवी भावना सुद्धा मिसळली आहे, कारण आज आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. पण खरं सांगायचं तर बाप्पाला निरोप देताना डोळे ओलावतात, कारण आपल्याला मूर्तीपासून दूर जायचं असतं पण बाप्पापासून नाही. पण बऱ्याचदा मनात असाही एक प्रश्न येऊन जातो, गणेशोत्सव हा 10 दिवसांचाच का असतो? गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा काळ गणेशोत्सवाचा मुख्य कालखंड मानला जातो. या काळात गणरायाची स्थापना करून त्यांची पूजा अर्चा, आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम केले जातात. परंपरेनुसार बाप्पाचं आगमन म्हणजे शुभतेचं स्वागत आणि विसर्जन म्हणजे त्यांना पुन्हा त्यांच्या व्यापक स्वरूपात विलीन करण्याची भावना. म्हणूनच या 10 दिवसांकडे फक्त उत्सव म्हणून न पाहता भक्ती, संस्कार, एकोप्याचा आणि आत्मचिंतनाचा काळ म्हणूनही पाहता येतं. बाप्पा आपल्या घरी येतात, आपण त्यांच्यासाठी घर सजवतो, पण खरं तर या 10 दिवसात बाप्पा आपल्या मनाचीच सजावट करून जातात. मनातला राग थोडा कमी करायला शिकवतात, अहंकार बाजूला ठेवायला शिकवतात, एकमेकांसोबत आनंद वाटायला शिकवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये माणुसकी जपायला शिकवतात. आणि मग येतो हा शेवटचा दिवस, अनंत चतुर्दशी. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, आणि म्हणूनच या दिवसाचा अर्थ किती सुंदर आहे ना. बाप्पाची मूर्ती विसर्जित होते पण श्रद्धेचा अंत होत नाही, उत्सव संपतो पण आशीर्वाद संपत नाही, आरती थांबते पण मनातला भक्तीचा दिवा विझत नाही. आणि म्हणूनच बाप्पाला निरोप देताना आपण म्हणतो, पुढच्या वर्षी लवकर या. ही फक्त एक प्रथा नाही, ही एक भावना आहे, एक आश्वासन आहे, एक आशा आहे की पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही याल, पुन्हा घरात आनंद घेऊन याल, पुन्हा तुमच्या दर्शनाने मनाला समाधान मिळेल. पण श्रोते हो, आज बाप्पाला निरोप देताना आपण एक वेगळी गोष्टही विचारात घ्यायला हवी. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात विसर्जित करणं आहे का? नाही. विसर्जन म्हणजे मनातल्या नकोशा गोष्टींचंही विसर्जन. या गणेशोत्सवात जर आपण एखाद्यावर रागावलो असू तर तो राग विसर्जित करूया. एखाद्याशी गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज विसर्जित करूया. मनात कोणाबद्दल कटुता असेल तर ती कटुता सुद्धा विसर्जित करूया. जुन्या आठवणींनी मन दुखत असेल तर त्या दुःखावर प्रेमाचा हात ठेवूया, कारण बाप्पाला निरोप देण्याचा खरा अर्थ कदाचित हाच. मूर्तीचं विसर्जन करण्यासोबत मनातल्या नकारात्मकतेचंही विसर्जन करणं. आणखी एक सुंदर गोष्ट, बाप्पा येतात तेव्हा आपण त्यांच्या स्वागतासाठी किती तयारी करतो? सुंदर सजावट करतो, फुलं आणतो, नैवेद्य करतो, आरती करतो, पण बाप्पाला खरंच काय आवडत असेल? कदाचित मोठी आरास नाही, मोठा आवाजही नाही, तर स्वच्छ मन, चांगली भावना आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्याची वृत्ती। म्हणूनच या गणेशोत्सवाचा एक छोटासा संकल्प करूया, बाप्पा गेले तरी बाप्पांची शिकवण आपल्या सोबत राहू दे। एखाद्याला मदतीचा हात देऊया, एखाद्याचं मन जपूया, आई वडिलांना वेळ देऊया, नात्यांमध्ये संवाद ठेवूया आणि शक्य तिथे निसर्गाचंही रक्षण करूया। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं, निर्माल्य योग्य पद्धतीने हाताळणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाण्याचं आणि परिसराचं प्रदूषण टाळणं ही देखील बाप्पाप्रती आपलीच जबाबदारी आहे ना। कारण ज्याने आपल्याला निसर्ग दिला त्याच निसर्गाला आपण जपलं तरच ती खरी भक्ती हो ना। आणि आता निरोपाची वेळ जवळ आली आहे, मन म्हणत बाप्पा अजून थोडे दिवस थांबा ना, पण परंपरा म्हणते आता त्यांना जाऊ द्या। आणि म्हणूनच मनात एक सुंदर भावना घेऊन आपण बाप्पाला निरोप देत असतो, बाप्पा तुम्ही आलात, घरात आनंद आणलात, मनाला शांतता दिलीत, काही इच्छा तुमच्या चरणी ठेवल्या, काही दुःख तुमच्या समोर व्यक्त केलं, काही अश्रू तुमच्या चरणी वाहिले आणि काही स्वप्न तुमच्याकडे सोपवली। आता तुम्ही जात आहात, पण एक विनंती आहे, आमच्या घरातून जाऊ नका, आमच्या मनातच राहा, आमच्या माणसांना सुखी ठेवा, ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना धैर्य द्या, ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना आशा द्या आणि ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्यांना ती पूर्ण करण्याची ताकद द्या। आणि आम्हाला एवढीच बुद्धी द्या की सुख आलं तर त्याचा अहंकार होऊ नये आणि दुःख आलं तर धैर्य सुटू नये। आज बाप्पा जातील, घराबाहेरची आरास कदाचित उद्यापासून कमी होईल, ढोल ताशांचा आवाज थांबेल, आरतीचे सूर काही काळासाठी शांत होतील, पण बाप्पांची आठवण ती तशीच राहील। कदाचित एखाद्या आरतीच्या सुरात, कदाचित मोदकाच्या गोडीत, कदाचित एखाद्या छोट्याशा गणपतीच्या चित्रात आणि सगळ्यात जास्त आपल्या मनात। म्हणून हा निरोप दुःखाचा नसतोच मुळे, हा निरोप आहे पुन्हा भेटण्याचा, हा निरोप आहे नव्या सुरुवातीचा, हा निरोप आहे आपल्या मनातल्या बाप्पाला जागं ठेवण्याचा। आणि म्हणूनच येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं, डोळ्यात अश्रूंचं पण मनात विश्वासाचं। बाप्पा आज तुम्हाला निरोप देताना एक सांगायचं आहे, मूर्ती जाईल, उत्सव संपेल, पण तुमची शिकवण आमच्या आयुष्यात जिवंत राहू दे। आम्ही कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू, कुणाच्या तरी दुःखात सोबत उभे राहू, कुणाला तरी मदतीचा हात देऊ आणि तेव्हा त्या प्रत्येक चांगल्या कृतीत आम्हाला तुमचं दर्शन होऊ दे। कारण बाप्पा तुम्ही फक्त मूर्तीत नाही, तुम्ही प्रत्येक चांगल्या विचारात आहात, प्रत्येक प्रेमळ शब्दात आहात, प्रत्येक मदतीच्या हातात आहात आणि प्रत्येक निर्मळ मनात आहात। म्हणून आज हात जोडून मनापासून डोळ्यात थोडे अश्रू घेऊन आणि ओठांवर एक सुंदर हसू ठेवून म्हणूया, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या। येणं आनंदाचं आणि जाणं आशीर्वादाचं, 10 दिवस कधी आले कधी गेले कळतच नाही, बापाच्या भक्तीत आरतीत गजरात मोदकाच्या गोडीत कधी सरून गेले ते कळलेच नाही। बाप्पा आला की घरात उत्साह येतो, मनात आनंद येतो आणि बाप्पा जाताना मात्र डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात। पण हा निरोप शेवट नाही, हा तर पुन्हा भेटण्याचा शब्द आहे। आज आपण बाप्पाला निरोप देतोय, पण त्यांच्या आशीर्वादानं आपलं जीवन सहज सुलभ होणार आहे, फुलून जाणार आहे। मूर्ती आपल्या नजरेआड होईल, पण बाप्पा मनामनात कायम राहतील। आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे, ज्याच्या आगमनानं घरात आनंद झाला, ज्याच्या आरतीने वातावरण भक्तिमय झालं, ज्याच्या दर्शनाने मनाला समाधान मिळालं, तोच आपला गणराया आज अनंताच्या प्रवासाला निघतोय। बाप्पा येताना आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर्या, पण निरोप देतानाही ओठांवर तेच शब्द असतात, पण पुढच्या वर्षी लवकर या हे सूर असतात। कारण बाप्पा जात नाहीतच, ते फक्त आपल्याला एक सुंदर आठवण देऊन जातात की श्रद्धा मनात असेल तर देवासाठी एखाद्या मूर्तीची गरज नसते. बाप्पा मूर्तीत असतात, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या मनात असतात. हा आहे आठवणींचा, भक्तीचा, कृतज्ञतेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, बाप्पा तुला घरी आणताना किती आनंद झाला होता ना. तुझ्या स्वागताची तयारी करताना दिवस कधी संपला कळलेच नाही. आणि आता तुला निरोप देण्याची वेळ आली आहे. मनाला समजावते की बाप्पा पुन्हा येणार आहेत, पण तरीही डोळे पाणावतातच, कारण या काही दिवसात तुझी सवय झाली होती. सकाळी उठल्यावर तुला पाहणं, दिवसभर तुझ्यासमोर ये जा करणं, आरतीच्या वेळी तुझ्याकडे पाहणं आणि नकळत मनातलं सगळं तुला सांगणं. तू काहीच बोलला नाहीस, पण तरीही तू सगळं ऐकलंस असंच वाटत राहत. माझ्या काही इच्छा पूर्ण झाल्या, काही अजून बाकी आहेत, पण आता काही मागायचं नाही आहे बाप्पा. फक्त माझ्या माणसांना जप, ज्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून माझं मन आनंदी होतं त्या प्रत्येकाला सुखी ठेव. आमच्या घरातून सुख कमी झालं तरी चालेल, पण एकमेकांची साथ कधी कमी होऊ देऊ नकोस. आणि माझ्याकडून नकळत काही चुका झाल्याही असतील, कुणाचं मन दुखावलं असेल तर मला नक्की माफ कर. आज तुला निरोप देते, पण खरं सांगू तुला विसर्जित करणार आहोत, पण तुला मनातून कधीच विसर्जित करू शकणार नाही. तुझी मूर्ती पाण्यात विरघळेल, पण तुझी आठवण, तुझा आशीर्वाद आणि तुझ्यावरचा विश्वास मनात कायम राहील. पुन्हा ये बाप्पा, यावेळी जसा आलास तसाच प्रेम घेऊन ये. तोपर्यंत आम्हाला सांभाळ. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तेव्हा आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभा.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो नमस्कार, आपण घेऊन गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्सपासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉनपर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खानदेशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
2: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं. हां, आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत आरआर शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
3: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत, याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
2: MBBSच्या काळातल्या अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठे जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13 गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हा मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनिटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात, आणि त्यापेक्षा महत्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं, आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरचे आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते. आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे दिसू हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते, तर मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुपसुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
3: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
2: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3च उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीज आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: केरळला सुद्धा जाऊन आलात, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
2: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही आहे. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रमुख आहे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही पहिल्यांदा, एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक, त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
3: परिवर्तन
2: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
3: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
2: हो
3: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमका त्याबद्दल सांगा ना.
2: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या ह्याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो, जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
3: अभिनंदन.
2: त्यानंतर त्याचाच पुढे धागा पकडून 2009 मध्ये कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ती राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009 मध्ये.
3: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमके?
2: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन. हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र

0: इमोशनल टाईपचे असतात. आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा तो होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हां, आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 पर्यंत मी तिथे केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 पासून आम्ही सुरुवातीला 3 वर्ष मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 2014 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्वे करतो. समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड, अलीकडचे कोविडचं जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 पासून जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेवण घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपलं ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इवन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथे आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते PPE किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इवन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या

0: जाणीव येणे की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशलिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हेच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भाबर 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याचे आई वडील चिंतेत असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियाक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे, श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का मला इतका,
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचं नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतो त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचं एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
1: छान असं.
0: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भाबर 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील, असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते, पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा. त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हा ते वरच्यावर असे घ्यायला नको. ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये. डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या मग त्या याच्या स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलंय ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या पीजी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून, रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं.
0: कारण बघा, टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजाचं तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेशरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, हां, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्त्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातून बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर हे एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येतं ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 18 भागात आपण ऐकलं की विभागीय समाज कल्याण अधिकारी म्हणून आलेले निकम साहेब हे सतत लेखिकेवर नजर ठेवूनच असायचे. निकम साहेबांचा यामागील हेतू काही चांगला नव्हता बरं का? खरं तर लेखिकेला ते बाप म्हणूनच शोभतील अशा वयाचे होते. एके दिवशी त्या कॉलेजला जात असताना बसची वाट बघत बसस्टँडवर उभ्या होत्या, तेवढ्यात निकम साहेबांची जीप समोर येऊन उभी. लेखिका पार गोंधळल्यात आणि त्या खात असलेल्या हातातील सगळे शेंगदाणे खाली सांडले, सोबतच वह्या पुस्तकही पडलीत. निकम साहेब जीपमधून खाली उतरले आणि सर्व वह्या पुस्तकं गोळा करून बराच वेळ लेखिकेशी मिश्किलपणानं हसलेत. लेखिका अशा काही घाबरल्यात की बस दिसताच ती थांबायच्या आतच त्या बसमध्ये चढल्यात आणि लेखिकेनं एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. पण तो दिवस आणि ती वेळ कशी तरी कटली म्हणायची. एके दिवशी तर अण्णासाहेब नांदेडला आल्यानं त्यांनी भेटीसाठी म्हणून इंदूलाही तिथे बोलून घेतलं. त्यानिमित्तानं आपला भाऊ श्रीरामशी लेखिकेची भेट होणार असल्यानं त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लेखिका नांदेडला पोहोचल्यावर थोड्या वेळातच काय आश्चर्य, निकम साहेब तिथेही अण्णासाहेबांच्या पुढे हजेरी लावून तयार. लेखिका एवढ्या काही घाबरल्यात की त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. आणि दुसऱ्या दिवशी तर या साहेबांनी कळसच गाठला. मी उद्या औरंगाबादला परत जातोय, तर अण्णासाहेबांना ते बोलले की माझ्याच गाडीत इंदूलाही सोबत घेऊन जाईल म्हणतो. आणि झालं, अण्णासाहेबांनी काहीही आडेवेडे न घेता त्यांना परवानगी दिली. आणि इंदू नाही म्हणत असतानाच तिला साहेबांसोबत जावंच लागलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. ती अण्णांना नाही म्हणू शकत नव्हती. आणि एकदाचा जीपमधून प्रवास सुरू झाला. निकम साहेबांनी आपलं जाळं इंदूवर पसरवायला सुरुवात केली, पण इंदू मात्र साहेबांचा हा सर्व कावा ओळखून होती बरं का, आणि त्यांच्या शब्दांना प्रश्नांना प्रत्युत्तर देत होती. नंतर तर साहेबांनी तू नोकरी का करीत नाहीस, मी तुला ती मिळवून देतो म्हणून विचारल्यावर हा एवढा मोठा अधिकारी असल्यानं आपण याला नोकरीसाठी नकार दिल्यास तो आपल्याला इथून काढूनही देऊ शकतो म्हणून लेखिकेनं विचार करून सांगते म्हटलं. आता मात्र साहेबांच्या गाडीनं रूळ बदलावा म्हणून लेखिकेनं निकम साहेबांना सीमांतमधल्या संकटांशी सामना करणाऱ्या झुंजार नायिकेची गोष्ट सांगितली आणि त्या नायिकेनं रणचंडिकेचा अवतार कसा धारण केला आणि आपल्या शिलाचे रक्षण कसे केले हे ऐकून तर साहेब पारस गारद झाले आणि लेखिकेपासून जरा लांबच सरकून बसले. पण काही दिवसानंतर मात्र निकम साहेबांनी पुन्हा एक जाळं लेखिकेवर टाकून पाहिलं. शिशुसदनाच्या थोडं पुढे म्हणजे कोकणवाडीच्या रस्त्यावर एक दुग्ध केंद्र आहे, तिथे बसून दुधाच्या बाटल्यांची विक्री करण्याचं ते काम होतं. पण हा माणूस मात्र लेखिकेला बोलायचे भेटायचे निमित्त करून जीपमधून त्या दुग्ध केंद्रावर सारखे चक्र मारत असे. यातून मात्र एकच झालं हो, लेखिकेची बदनामी झाली. शेवटी लेखिकेनं अण्णांना बोलून घडलं ते सारं त्यांच्या कानावर घातलं आणि हे सारं कळल्यानंतर निकम नावाचा हा प्राणी समाज कल्याण खात्याला केवढा महाभयंकर कलंक आहे याची सर्वांना जाणीव झाली. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 19वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: अगदी पहाटे पहाटे जाग आली ती मंदिरातल्या घंटीच्या आवाजाने. त्या पाठोपाठ झांज वाजायला लागली आणि पाहता पाहता अख्खा वाडा बाया माणसांनी पोराबाळांनी भरून गेला. वाड्याच्या मधल्या भागात छोटस मंदिर आहे. त्या कोणत्या देवाची मूर्ती आहे ते आज पावे तो मला माहिती नाही, पण त्या गोल फुगीर दगडाला शेंदूर तेलाने नाहूमाखू घालून गुळगुळीत केलं होतं. त्याच्या मध्य भागाच्या थोडं वरच्या भागावर दोन खाचा पाडून मोठमोठे बटबटीत चांदीचे डोळे बसवले होते. प्रथम दर्शनी लहान मुलं ते देवाला पाहून घाबरतीलच. अशा त्या देवासमोर आमच्या सरांची म्हणजे आम्हा सर्वांचीच मोठी माय हिरवं लुगडं नेसून केस मोकळे सोडून बसलेली असायची. वाड्याच्या बाहेर स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एक एक स्त्री पुढे यायची, मोठ्या मायला कपाळभर कुंकू लावायची, देवासमोर ताट भरून आणलेला नैवेद्य ठेवायची, मोठ्या मायच्या पायावर लोटांगण घालायची, एक एक प्रश्न विचारले जायचे, एक एका प्रश्नाचं उत्तरही दिलं जायचं. हे सगळे प्रश्न बहुतेक सांसारिक अडीअडचणींचे दुःख निवारणावर विचारलेले असायचे. मोठ्या मायच्या अंगात यायचं, ती घुमू लागायची, लोक श्रद्धाळूपणे तिच्या पायावर लोटांगण घालायचे. जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही तोपर्यंत श्रद्धाळू अगतिक झालेला भक्त मायचे पायच सोडायचा नाही. असं दिवसभर चालायचं. मोठ्या मायला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची की अंगावरच्या लुगड्याच्या पदराची. मग मोठी पुतणसून जवळ यायची, पदर नीट करायची, घट्ट ओढून कमरेला बांधून टाकायची. वहिनीची बारकी बारकी पोरं आणि मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत राहायचो. मला हे सगळं नवीन होतं, पण पोरांना लहानांना त्यातलं काहीच समजत नव्हतं. भयभीत होऊन ते पाहत राहायचे. बारकी सुनीता बाळू ते तर आपल्या मोठ्या मायला हे काय झालं अशी का करते म्हणून रडायला लागायचे. वर्षातून एकदा येणारा हा उत्सव, हा उत्सव म्हणजे पोराटोरांची मजाच मजा असायची. त्या दिवशी घरात नैवेद्याचं मांसान्न शिजवलं जायचं, देवासमोर नारळांचा ढीक पडायचा, त्याचबरोबर नैवेद्य म्हणून कोणी भजी पुऱ्या सुद्धा आणायचं. देवासमोर अशा कितीतरी गोष्टी यायच्या, तांदूळ सुपाऱ्या खारका खोबरं हळकुंड हिरवा चुडा हिरव्या खणांची लुगड्यांची चळतच्या चळत लागायची. देवासमोर येणारे भक्तगण हळद कुंकू बुक्का उदबत्त्या धूप दीप सगळं घेऊन यायचे. उदबत्त्यांचा धूर धूप दीपाचा सुवास सगळं वातावरण देवालयमय होऊन जायचं. पोरासोरांची फोडलेल्या नारळातलं गोड पाणी पिता पिता दमछाक व्हायची. वहिनी मांसान्न शिजवायच्या, नैवेद्य घ्यायला म्हणून बरीच ओळखी अनोळखी मंडळी घेऊन घेऊन जायची. पण हे सगळं मला नवीन होतं, सगळं पाहून स्तंभित होऊन नुसतं पाहत राहायची. वहिनी म्हणायच्या, इंदुताई चला थोडं खाऊन घ्या जेवून घ्या. नाही वहिनी, मी ते खात नाही. नाही हो, तुमच्यासाठी नैवेद्याच्या पुऱ्या भजी भात बाजूला काढून ठेवलाय मी, त्याला बिलकुल कोणी जेवलं नाही. आणि मला बळजबरी पुरी भाजीचं जेवण करावंच लागायचं. नेमकं त्याच दरम्यान मी या जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांसाठी राहायला गेले होते. त्यानंतरही पुष्कळ वेळा राहिले. एक हक्काचं घर मोठ्या भावाचं, शहागंज मधल्या भर वस्तीत ऐन मेन रोडवर असलेलं सरांचं हे वडिलोपार्जित घर. घरात सर एकटेच कमावणारे, समाज कल्याण खात्यात साधीच नोकरी असलेले. रिमांड होममध्ये श्रीराम रमेशला ते शिकवायला होते. हजारो मुलं त्यांच्या हाताखालून शिकून गेली, पण या दोघांवर विशेष जीव होता त्यांचा. आमची कथा ऐकून कदाचित त्यांना दया आली असावी, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांवर त्यांच्या मुलांसारखंच प्रेम केलं. घरात त्यांचे आई वडील मावशी म्हणजे मोठी माय, मेडिकलचं शिक्षण घेणारा लहान भाऊ, पत्नी आणि चार मुलं, आणि कॉलेज सुरू होईपर्यंत हॉस्टेल न उघडल्याने त्यांच्यात आणखी एक माझी भर पडायची. जक्कलसर मितभाषी सरळ साधे फारसे न शिकलेले, पण आपल्या लहान भावानी डॉक्टर व्हावं म्हणून वाटते ते कष्ट करायला तयार असलेले. बाकी त्यांचे वडील म्हणजे अण्णा, ते सुद्धा खूप प्रेमळ. आई म्हणजे छोटी माय, मावशी मोठी माय, सख्या बहिणी सख्या जावा. अण्णांनी मोठ्या भाऊजाईला म्हणजे मोठ्या मायला भावानंतर कधीही अंतर दिलं नाही. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचंही माहेरपण कधी करायला विसरले नाही. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव, सुनेवर लेखीसारखं प्रेम केलं. चारी नातवंड तर दोन्ही आजींच्या सभोवती घुटमळत असायची. त्यांच्या लहान वयात मलाही इंदुताई इंदुताई करून गोष्टी सांगायला लावायचे. दुपारच्या वेळी आई मावशी विड्या वळण्याचं काम करायच्या, सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर जेवायला खायच्या. मोठ्या मैला दुपारच्या वेळेला चहाची तलफ यायची. वाड्याच्या मागच्या दारातून शेळ्या वाड्यात यायच्या, टोपलीत भरलेलं पाणी घ्यायच्या. मी व वहिनींनी वाड्याचं दार हळूच बंद करून घ्यायचं. वहिनींनी भांडं घेऊन यायचं, माझ्याकडे देऊन म्हणायच्या, इंदुताई मी मागचे पाय पकडते, काढा तुम्ही दूध. मला शेळ्या मेंढ्यांचं दूध काढायची लहानपणीच सवय होती. मीही शेळीची कास धुवून काढायची, पाहता पाहता भांडभर दूध निघायचं. वहिनींना शेळीच्या दोन तंगड्या धरता धरता नाकी नऊ यायचे. शेळीच्या दुधाचा चोरून चहा प्यायला खूप मजा यायची. मावशी आणि आई म्हणायच्या, इंदू इतकं लवकर लवकर दूध काढायला कुठं शिकलीस ग?
3: माय लेकरायची लई साबळवती.
2: अर देवा, या तिन्ही पोरांना लवकर लवकर मोठं कर. हाना आमचे इंदूचं लग्न लवकर उदे बाबा. ते बी जावाई येतलाच औरंगाबादचाच, औरंगाबादचाच नवरा तिला मिळू दे, म्हणजे आमची लेख सारखी सारखी येत जात राहील.
0: त्यांच्या आशीर्वादाने खरोखरच मला औरंगाबादमध्ये स्थायिक होता आलं. लग्न झाल्यावर सगळेजण घर पाहायला आले. शहागंजच्या बाजारातून लोणच्याच्या कैऱ्या घेऊन याव्या त्या अण्णांनीच.
2: चल बाई चल, लवकर उचल पावलं.
0: रविवारच्या त्या गर्दीतून वाट काढत काढत एका हातात पिशवी घेऊन अण्णांना सोबत घेऊन सर सर सगळा बाजार पालथा घालायची. भाव पटला, कैरी चांगली वाटली तरच घ्यायची. वेळ लागला तरी हरकत नाही, पण योग्य कैरी अण्णाच घेऊन यायचे. मग ते ओझ मला घेऊ द्यायचे नाहीत, स्वतः व्हायचे. घरी येऊन सुनेला म्हणायचे,
2: गंगा बघ बरं कैरी बरी आहे का ते.
0: मग मोठी माय छोटी माय घरी येऊन लोणचं घालून द्यायच्या. आता अण्णा नाहीत, छोटी माय नाही, मोठी माय अंथरुणाला खेळली आहे. पोरं मोठी झाली आहेत, पंडूदादा मोठा डॉक्टर झाला, सगळं कसं छान आहे. पण ही कुटुंब वत्सलता अन्य ठिकाणी कुठं मला पाहायला मिळाली नाही. माणसं साधीच होतीच हो, फारसे श्रीमंत नसतील, पण त्यांच्या मनाची श्रीमंती केवढी मोठी. घरातल्या माणसांनीच घराचं घर पण कायम ठेवलंय, प्रसन्नता ठेवली आहे, जी माझ्यासारख्यांना आणि बाहेरच्यांना सुद्धा सदैव प्रसन्नता देऊन जाते. घरी गेल्यावर थोडा वेळ का होईना, पण माहेरी जाऊन आल्याचं आत्मिक समाधान मिळतं. या समाधानापेक्षा अन्य कोणतं सुख मोठं असतं हो. दिवस मे महिन्याचे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर मी अब्दुलभाई कोकणात गोपुरी मुक्कामी गेलो होतो. कोकणचे गांधी, कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांचा तिथे आश्रम आहे. कोकण मुळातच झाडामाडांचा प्रदेश. गोपुरी आश्रम तर या झाडांच्या गर्दीत इतका झाकलेला होता की नवीन आलेल्या माणसाला आश्रम तिथल्या त्या कुटी वजा खोल्या शोधूनही सापडत नसायच्या. अप्पासाहेबांनी नुसती नारळी पोफळीची झाडं लावली नव्हती, तर आंबा पेरू फणस अननसांच्या झाडांची खास लागवड केली होती. स्वतः गोपुरी संडासाचा शोध लावून मैला वाया जाणार नाही, त्याचा शेतीला उपयोग होईल अशा तऱ्हेने योजना आखली होती. संडासाच्या पलीकडे प्रचंड मोठी केळीची बाग होती. सगळा मैला त्या केळीला खत म्हणून उपयोगी पडायचा. हिरव्यागार केळींच्या बनात त्या लेकूरवाळ्या केळी शंभर सव्वाशे लेकरं पोटात घेऊन वाकलेल्या असायच्या. पाहायला किती छान वाटायचं. त्या केळीच्या पलीकडे पेरू चिकू डाळिंबांचा बगीचा सात आठ एकरात आकाराला आला होता. त्याच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट, केळी चिकू पेरूच्या मध्ये मोठी विहीर पाण्यानं तुडुंब भरलेली. विहिरीत आत नुसतं पाहिलं तरी डोळे करागरा फिरायला लागायचे. विहिरीवर मोटार बसवलेली, मोटारीनं बागेला पाणी दिलं जायचं. तांबडी मध्येच थोडी काळी जमीन, पाणी जाताच गटागटा पाणी पिऊन चिरवून घ्यायची. एखाद्या ढेकळाला जरी हात लावला तरी मेणासारखी चिकण माती हाताला लागायची,
2: अगदी मौशार लोण्यासारखी. शेणानं सारवलेलं मोठं पटांगण होतं. तीन चारशे आश्रमीय मंडळी एका वेळेला सहज प्रार्थनेला बसायची. रात्रीच्या वेळी आम्ही सगळीजण याच पटांगणात आपापल्या पथाऱ्या घेऊन झोपत असू. वर उघडं निळशार आभाळ, त्यात लुकलुक करणाऱ्या चांदण्या, पटांगणाच्या चोहो बाजूनी दाट झाडी, जणू या हिरव्याकार दाट झाडापानांचं आम्ही पांघरूनच घेतलंय. उन्हाळा असला तरी कधी फॅनची जरुरी भासली नाही. आंब्या फणसांच्या झाडांचा वारा मंद सुगंधित, तो आम्हाला झोपी खालायचा. आप्पासाहेबांनी त्यांच्या हयातीत ही कोकण पट्टी पार बदलून टाकली. काही कार्यकर्ते निर्माण केले, त्यांच्या हवाली आश्रम केला. तिथलं उत्पन्न, शेतमजूर, त्यांचे प्रश्न काहींच्या हातात सोपवून ते निघून गेले. त्यापैकी एक म्हणजे आमचे अण्णा. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर अण्णासाहेबांवर ही जबाबदारी येऊन पडली. वर्षातून दोन चार वेळा ते तिथे जायचे, आठ दहा दिवस मुक्काम करायचे, हिशोब ठिशोब पाहायचे, तिथल्या फळफळावरांची बाहेरगावी पाठवण्याची सोय लावायचे. काही फळांचा रस पॅकबंद डब्यातून परदेशी पाठवला जायचा, पैकी आमसूल, आंबा, त्यापासून बनणारे अनेक पदार्थ सर्व तयार करून मुंबई, पुणे वा अन्य बाजारपेठेत हा माल पाठवला जायचा. आजूबाजूच्या खेड्यातल्या हजारो स्त्रिया मुलं कामाला येत, उद्योगाला लागत, त्यांना रोजगार मिळे. भातशेतीची कामं संपली की ही कामं त्यांना इतर वेळी भरपूर मजुरी देऊन जात. बहुतेक करून 70% पुरुष मुंबईच्या मिलमध्ये मजूर म्हणून कामाला गेलेले, राहता राहिले स्त्रिया, मुलं, मुली, म्हातारी माणसं. करता तरुण पुरुष कोकणात क्वचितच आढळे. पण हा मुंबईकडे जाणारा मजुरांचा लोंढा कोकणच्या गांधींनी थोपवला होता. त्यांना हाताला काम, पोटाला खास दिला. त्यामुळे त्यावेळची ती माणसं आता गोपुरी आश्रमाची कार्यकर्ती म्हणून जोमानं कामाला लागली होती. आप्पासाहेबांवर त्यांची श्रद्धा होती. ही कोकणची मंडळी म्हणजे फार काटक बरं का. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, दमण्याचं नावच नाही. कमरेभोवती एक धोतर, तेही गुडघ्यापर्यंतच, एवढाच त्यांचा पोशाख. स्त्रियाही नऊवारी लुगडं गुडघ्यापर्यंतच नेसत. गच्च अंगाभोवती आवळलेला, डोईवर मोठा आंबाडा, त्याभोवती ताज्या फुलांची वेणी मारलेली, हात भरून घातलेल्या बांगड्या, काम करताच खळखळ खळखळ वाजणाऱ्या, कपाळावर मोठं लाल भडक्क कुंकू, पोरीसोरी परकर छंपऱ्यातच, पोरं टोरं अर्धा शर्ट अर्ध्या चड्डीत, सगळेजण मिळून मिसळून काम करायचे. भांडण नाही हे तंटाने. कधी कधी गाण्याच्या तालासुरावर काम संपायची. आंब्याच्या रसाच्या पोळ्या, फणसाचे पापड कधी संपायचे तेही कळायचं नाही. आप्पासाहेब पटवर्धनांचा एक नियम होता, जास्तीत जास्त वेळ काम. उरलेल्या वेळात जेवायची तयारी करायची. गव्हाच्या, ज्वारीच्या, हरभऱ्याच्या कण्या एकत्र दळून आणायच्या, त्या कण्या फोडणी द्यायच्या, त्या तिखट मीठ हळद कोथिंबीर खोबरं टाकायचं. तो एक प्रकारचा तिखट सांजाच म्हणा ना. त्याच्या बरोबर फणसाच्या गऱ्याची भाजी, वाटीभर ताक, बस संपलं जेवण. सायंकाळी कण्याऐवजी भात असायचा, बाकी सगळा बेत दुपारचाच. या अन्नाला पूर्णान्न म्हणून संबोधलं जायचं. एखादा दिवस तिखट पूर्णान्नाऐवजी गुळ घालून गोड पूर्णान्न करायचंय. पहिले दोन चार दिवस खायला गेलं नाही, पण नंतर कळलं की पूर्णान्नाशिवाय दुसरं काहीच नाही. सपाटून भूक लागली की माणूस आपसुकच कोंडाही गोड मानून खातो ना. हे तर पूर्णान्न होतं. अब्दुल भाई हळूच माझ्याकडे बघायचे, क्यों अब कैसे खा रही हो, कित्ते दिन भूके रहोगी. आणि मग मात्र मी समोर येईल ते खायला लागले. अण्णासाहेबांना त्यांचं खास कडधान्यांचं मोड आलेलं जेवण असे. दोन दिवस आधी मटकी, मूग, मसूर, हरभरा, मेथ्या, शेंगादाणे पाण्यात भिजत घालायचे. रात्री ते फडक्यात बांधून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी 12-1 मोठमोठे मोड आलेले असायचे, ते अख्खे तसेच खाल्ले तर अण्णांना पचायचे नाही. मग मी या मोडांना लसूण, तर कधी कांदा, अद्रक घालून पाट्यावर वाटून अण्णांच्या पुढे ठेवायची. थोडेसे मीठ घालून अण्णा हे जेवण चवीनं खायचे. त्यावर ताजं आंबट नसलेलं वाटीभर ताक प्यायचे. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूनी मोठी नदी वाहत होती. गड नावाची. एक दिवस अण्णा म्हणाले, चल इंदू, आज आपण पोहायला जाऊया नदीवर. मला तर पोहायला येत नव्हतं, पण अण्णा म्हणाले तर चला. त्यांचे माझे कपडे घेतले, अंगाचा कपड्यांचाही साबण घेतला. गेलोत नदीवर. गोड नदी एवढी प्रचंड लांब रुंद भरपूर पाणी असलेली, काळ्या शार पाण्याची नदी प्रथमच पाहिली मी. सकाळची 8-8:30 वेळ. दूरवर बाया कपडे धुत होत्या, पोरटोर नदीत डुंबत होते. दूरवर गाई म्हशी सुद्धा त्यांच्या मालकासह डुंबत होत्या. अण्णांनी नदीच्या काठावर दगडावर चप्पल काढली, भराभर कपडे काढले, माझ्या हातात दिले. अरे बघता बघता माझ्या समोरच्या खोल पात्रात धाडकन उडी घेतली. पाणी चोहोबाजूला उडालं. मी अर्धी अर्धी ओली झाले. अण्णा माझ्या समोर उडी मारून पाण्यात गायब झाले. कुठं गेले दिसेनासेच झाले. मी तोंडा डोळ्यावर उडालेलं पाणी साडीच्या पदरांनी पुसलं. डोळे फाडफाडून पाहायला लागले, अण्णा कुठे दिसतात का? 2-4 मिनिटं झाली तरी अण्णा कुठंच दिसेनात. नकळत मी ओरडलीच, अण्णा अण्णा बाहेर या, मला भीती वाटतीये. मी घाबरून पुन्हा ओरडले, बाहेर या अगोदर अण्णा. मी कधीच नदी पोहणं असं आतवर जाणं पाहिलंच नव्हतं. मनात काहीतरी वाईट विचार यायला लागले. अण्णा आत बुडाले तर नाहीत? सुसर मगर असं काहीतरी आत असेल. अंगावर भीतीनं काटे झाले. जोराने पुन्हा एकदा ओरडले, अण्णा अण्णा लवकर बाहेर या. हे वाक्य संपतय न संपतय तोच अण्णा माझ्या पुढ्यात दगडावर येऊन सुद्धा बसले. मला आश्चर्यच वाटलं. अण्णा होते कुठे? इथे आले कसे? अण्णांचं 70-72 वर्षाचं वय. तरुणालाही लाजवीन असं पाण्यात सुळकांडी मारणं पोहण मला हतबल करून सोडलं. खर तर मी 19-20 वर्षांची तरुणी, पण तेच माझ्यापेक्षा कितीतरी तरुण होऊन सराईतासारखं नदीत पोहत होते. हा पहिला दिवस त्या नुसतं काठावर उभं राहण्यातच गेला. अण्णा म्हणाले, तुम्हा पोरींना पोहायला आलं पाहिजे. पुन्हा तेच म्हणाले, तू तरी कशी शिकणार म्हणा. तुम्हा पोरींना आम्ही छात्रालयांच्या तुरुंगातच कित्येक वर्ष डांबून ठेवलं, काय शिकणार तुम्ही? अभ्यासाव्यतिरिक्त काही येतंय का तुम्हाला?
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 19वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
4: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.